सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 14 वैशाख 1948 अर्थात 4 मे 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता किशोरी आमोणकर यांच्या आवाजात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना.

बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोतेवात ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली डॉ सुरभी कोहजकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमांतर्गत हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ श्वेता चिटणीस यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. सकाळी 7 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके यात संदीप भोनाळे यांचा वैचारिक बंध असाध्य ते साध्य. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 लक्ष किरण सौंदर्य नजराणा तर 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 वाजता एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10 वाजता स्नेहांकित हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आणि त्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमांतर्गत डॉ रामचंद्र साधू अडझोळी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:00 वाजता रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 11:10 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 वाजून साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझे शेत.

कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझे शेत माझे शिवार, यामध्ये गीत संवाद, यात भरड धान्य याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू, तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेले आहेत. ऐकूया कृषीविषयक कार्यक्रम.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया, जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयी माहिती.
2: किफायतशीर उडीद उत्पादनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केल्यास शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होऊ शकते. किफायतशीर सोयाबीन उत्पादनासाठी खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केली असेल तर शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होते.
1: आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: किफायतशीर तूर उत्पादनासाठी खत व्यवस्थापनात रायझोबियम आणि स्फुरद विद्राव्य जीवाणू या दोन्ही संवर्धनाची बीज प्रक्रिया केली असेल तर शिफारस केलेली रासायनिक खताची केवळ 75% मात्रा द्यावी. यामुळे रासायनिक खतावरील खर्चात 25% बचत होते. अधिक सोयाबीन उत्पादन, आर्थिक फायदा आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोनास स्ट्रायटा या जस्त विद्राव्य करणाऱ्या द्रवरूप जीवाणूची 100 मिली प्रति 10 किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसंच खत मात्रेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस आहे. तूर पिकाचं अधिक उत्पादन, जास्त आर्थिक नफा आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोनास ट्रायटा आणि जस्त विरघळवणाऱ्या द्रवरूप जीवाणू संवर्धनाची 100 मिली प्रति 10 किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. शिफारसित खत मात्रेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस आहे. कोरडवाहू गहू पिकाचं शाश्वत उत्पादन, ओलाव्याचा ताण सहनशीलता, जमिनीचे गुणधर्म आणि अधिक नफ्यासाठी शिफारसित खत मात्रेसोबत बॅसिलस लिचिनोफॉर्मिस या द्रवरूप जीवाणू खताची 100 मिली प्रति 10 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. गव्हाच्या धान्य आणि भुष्यामध्ये लोह आणि जस्त यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि जमिनीचे गुणधर्म विशेषतः लोह आणि जस्त वृद्धीसाठी उत्पादन आणि अधिकतम नफ्यासाठी शिफारसित खत मात्रेसोबत लोह आणि जस्त विद्राव्य जीवाणू सुडोमोनास ट्रायटा या द्रवरूप जीवाणू खताची 100 मिली प्रति 10 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करण्याची शिफारस आहे. मंडळी, जीवाणू खतं थेट सूर्यप्रकाशात ठेवू नयेत. जीवाणू खतं कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं आणि रासायनिक खतांसोबत मिसळू नयेत. जीवाणू खतं बियाण्याला लावल्यानंतर 1/2 तास सावलीत वाळवावीत. जीवाणू खतं दिलेल्या अंतिम तारखेनंतर वापरू नयेत. ज्या पिकासाठी शिफारस असेल त्याच पिकासाठी जीवाणू खतं वापरावीत. जीवाणू खतं दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओलावा असणं आवश्यक आहे. जीवाणू खतांच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार केला असता रासायनिक खतांच्या वापरामध्ये 25% बचत होऊ शकते. बियाण्याची उगवण शक्ती वाढते. जैविक खतं सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबरच जिब्रिलिक आम्ल, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक आम्ल यांसारखी संप्रेरकं आणि जीवनसत्व ब झाडाला मिळवून देतात. जैविक खतं कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पिकात वापरता येतात. सुपीकता वाढून पोत सुधारतो, उत्पादन क्षमतेत वाढ होते, दुबार पिकासाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो, तसंच धान्याचा दर्जाही सुधारतो. पिकाचं 15-25% उत्पादन वाढू शकतं.

0: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण जमीन सुपीकता जपण्यासाठी द्रवरूप जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: कृषीविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतो. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित, ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो, उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार जसं की मडपॅक किंवा मडबाथ, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाशतत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ॲसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनिटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी, या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही, कधीकधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्त्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा.

0: श्रोते हो, आताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते वावशायिका, आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:40 लक्षकिरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz. सकाळचे 6:50 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
3: प्रवाळ कट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक एक पॉलीप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलीप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात. तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्रकिनाऱ्यांची धूप होणे थांबते. त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात. परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत. तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात. खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात. तर समुद्रतळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलीप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात. हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात. तर जेव्हा ब्लीचिंग ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं, त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते ह्या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही. इतर त्या प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेन असं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते. त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे, परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे. त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030 मुदत आहे. मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं, तर जेव्हा आपण 1.5 degree तापमान वाढ ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लीचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते. परंतु 2024 जेव्हा आपण 1.5 degree Celsius हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच, परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं, जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात.
2: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट

0: डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली. परिसरच्या या चार भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडचं उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळपट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. परिसर. परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
5: नमस्कार काका.
6: नमस्कार
5: काका. परवा मी एक बोर्ड बघितला, दुय्यम निबंधक कार्यालय. आता हे असलं म्हणजे काय, कुठलं ऑफिस? म्हणूनच आले तुमच्याकडे आज.
6: अहो, साधारणपणे जमीन, फ्लॅट, घर, खरेदी खत व्यवहार याची नोंद करावी लागते, त्याला दुय्यम निबंधक कार्यालय असं म्हणतात. याच्यामध्ये खरेदी खत, गहाण खत, भाडे करार, विवाह नोंदणी अशी सर्वांची नोंद केली जाते. सर्व संबंधितांचे फोटो, अंगठ्याचे ठसे घेतले जातात, आपले दस्त स्कॅन करून त्याची ऑनलाईन नोंद केली जाते. प्रत्येक दस्ताला एक युनिक नंबर मिळतो. दस्त नोंद झाल्यानंतर दस्ताची साक्षांकित कॉपी आपल्याला मिळू शकते. समजा एखाद्या वेळेस दस्त जर हरवला तरी सुद्धा पुन्हा दुसरी अधिकृत प्रत नियमाप्रमाणे आपल्याला मिळू शकते. थोडक्यात काय तर सरकार दरबारी तुमच्या व्यवहाराची नोंद जिथं होते त्या कार्यालयाला दुय्यम निबंधक कार्यालय असं म्हणायचं.
5: आले लक्षात. पण साधारणपणे हे दस्त नोंदवल्यानंतर कधी बरं मिळतात?
6: पक्षकाराला दस्त नोंदणीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण 4 ते 5:30 या वेळेत देण्यात यावे असा नियम आहे. दस्तऐवजाच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतीची मागणी करणारा अर्ज दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 ते 5 या वेळेत संबंधित प्रत अधिकाऱ्याला देणं बंधनकारक आहे. नोंदणी संदर्भात काही तक्रार करावायची असल्यास त्यासाठी प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. त्या वहीमध्ये संबंधितांनी तक्रार नोंदवल्यास त्याची दखल घेण्यात येते. लाभ क्षेत्रात घोषित केलेल्या गावातील शेत जमिनीचे खरेदी खत, अदलाबदल, भाडेपट्टा, गहाणखत, हक्क सोडपत्र, करारनामा, बक्षीसपत्र नोंदवताना जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा ना हरकत दाखला दुय्यम निबंधक यांना सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीपैकी असलेल्या व्यक्तींच्या जमिनीचे खरेदी खत, गहाणखत, भाडेपट्टा, बक्षीसपत्र नोंदवायचे असल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांचा ना हरकत दाखला आपणास सादर करावा लागतो. दस्त नोंदवताना निबंधकांनी काही कागदपत्रे, दाखले सोबत नसल्यास त्रुटीची माहिती संबंधितांना लेखी स्वरूपात देणं बंधनकारक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त लिहून देण्याचं काम करणाऱ्या दस्त लेखनिकांचे दर हे महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षकांनी ठरवून दिलेले असतात. आपल्या खरेदी खतासाठी योग्य ते स्टॅम्प पेपर जोडावे लागतात.
5: काका, आमच्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी मी कार्यालयात जाऊन याची निश्चितपणाने सगळी माहिती घेईन बर का.
6: वा.
4: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आज 4 मे, आजचे काही दिनविशेष. आज कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि वीणावादक संत त्यागराज यांचा जन्मदिन. आज मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या मोरूची मावशी या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचा स्मृतिदिन. श्रोतेहो, आज 4 मे बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक किशन महाराज या

यांचा आज स्मृती दिन. आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम यांचा जन्मदिन. श्रोतेहो, आज ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्मदिन. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये संदीप वन्हाळे यांचा वैचारिक बंध असाध्य ते साध्य आता प्रसारित करत आहोत.

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील एक प्रसिद्ध वचन आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। असाध्य असं या जगात काहीच नाही, फक्त साध्य करण्यामध्ये अडचण निर्माण करणारा आणि साध्याच्या अगोदर येणारा अबाजूला काढून टाकण्याची धमक आपल्यामध्ये असेल तर जगातलं सगळं काही आपल्याला साध्य करता येतं। नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड बिकॉज इम्पॉसिबल वर्ड सेज आय एम पॉसिबल, हे मला शक्य आहे, हे मी साध्य करू शकतो हे मनानं पक्क ठरवायला पाहिजे। एखादी गोष्ट साध्य करण्याचं वेळ मस्तकात भिनलं पाहिजे। लोक काय म्हणतील या गोष्टीचा कधीच विचार करू नये, तरच असाध्य गोष्टी साध्य करता येतात। संत रामदासांनीही यत्न तोच देव जाणावा अशा शब्दात प्रयत्नांची महती सांगितलेलीच आहे। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे वचनही याच अर्थाचं आहे। असाध्य ते साध्य करू पाहणाऱ्या व्यक्तीनं एखाद्या ध्येयानं प्रेरित होऊन डोळसपणे स्वप्न पाहिलं, भविष्यात ते स्वप्न पूर्ण होतील हा विश्वास त्याच्या मनात असला, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्यावर मात करण्याची जिद्द त्याच्या मनात असली की सर्व काही शक्य होतं। संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्या पाठीमागे अभ्यास चिंतन असलं की असाध्य ते साध्य होतच। खरं तर या उक्तीचा प्रत्यय आपल्याला निसर्गातही येतो। छोटासा पक्षी प्रयत्नपूर्वक घरटं बनवतो, मधमाशा कष्ट करून मधाचा एक एक थेंब गोळा करून पोळी तयार करतात, मुंग्या साखरेचा एक एक कण आणून अन्नाची बेगमी करतात। एकंदरीतच काय, असाध्य वाटणारी गोष्ट प्रयत्नानं साध्य करता येते। जर मनानं पक्क ठरवलं तर नक्कीच त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो। बहिरेपणाचा थोडासा दोष असणारा 4 वर्षाचा मुलगा हा शिक्षणात प्रगती करू शकणार नाही असं सांगून घरी पाठवलं, बुद्धिमान नसलेला अभ्यासात अप्रगत असलेला हजारो प्रयत्न अपयशी ठरलेला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन याने अखेर विजेच्या दिव्याचा शोध लावून जगाला प्रकाशित केलंच ना। ज्याच्या मनाचा प्रत्येक भाग चिंता भीती संशय आणि निराशानं व्यापला आहे तो यशस्वी होणं अशक्यच, पण ज्याचं मन निर्भय आहे ज्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे श्रम करण्याची ज्याची प्रचंड तयारी आहे त्याला या जगात असाध्याने अशक्य असं काहीच नाही। मनानं एकदा पक्क केलं ना असाध्याने दुर्धर आजारही बरे होतात। प्रचंड मनोबलानं आणि मानसिक सामर्थ्यानं अशक्यने असाध्य गोष्टी साध्य होतात। अरुणाचल प्रदेशातील 2 मुलांची आई असलेल्या अंशु जिमसेनपा नावाच्या महिलेनं 5 वेळा एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे। जगातील ती पहिली माता जिनं 5 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला। राजस्थानमधील रूपा यादव नावाच्या वयाच्या 8व्या वर्षी विवाह झालेली मुलगी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघते, 10वी 12वीचं शिक्षण लग्नानंतर पूर्ण करते, पहिल्या वर्षी नीटच्या परीक्षेमध्ये अपयश पदरी येतं तरीही न खचता दुसऱ्या वर्षी पुन्हा नीटची प्रवेश परीक्षा देते आणि 603 गुणांसह देशाच्या रँकमध्ये 2612व्या स्थानी ती भरारी घेते। म्हणजे हे सगळं काही शक्य होतं आणि हे अशक्य मधला अ हा जर बाजूला काढला किंवा असाध्य मधला अ आपण काढून टाकला तर या जगामध्ये आपणही सर्व काही साध्य करू शकतो। असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी अथक परिश्रम जिद्द चिकाटी सातत्य सकारात्मकता या जोरावरच ह्या गोष्टी साध्य होत असतात। हार ही रणांगणात होत नसते तर ती सगळ्यात पहिल्यांदा मनात होत असते। त्यामुळे यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरू होते। आपल्याला स्वतःविषयी आत्मविश्वास असला पाहिजे तरच आपण या जगामध्ये यशस्वी होतो। आपण स्वतःला मर्यादा घालून घेतल्या ना तर आपल्याला काहीच साध्य होत नाही। त्या मर्यादाचं जोखड तोडून दिलं की मग

0: साध्य गोष्टीही साध्य होऊन जातात. हेलन केलर, सुधाचंद्रन, स्टीफन हॉकिंग्स अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यांनी असाध्य ते साध्य केलं आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं अशक्य असतं. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जाणं असाध्य असतं. पण असाध्य वाटणाऱ्याच गोष्टी जी लोक साध्य करतात, जगात त्यांचाच जय जयकार होतो. सफलता अक्सर उन लोगों के पास आती है, सफलता अक्सर उन लोगों के पास आती है जो जोखिम लेते हैं और काम करते हैं, या शायद ही कभी उन कायरों के पास जाती है जो हमेशा परिणामों से डरते हैं, या शायद ही कभी उन कायरों के पास जाती है जो हमेशा परिणामों से डरते हैं.
1: आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत संदीप वनाळे यांचा वैचारिक बंध असाध्य ते साध्य आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूण. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: च्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची ऊन गळू लागतात. निसर्गजणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
3: पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजसह जीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी तांभणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
4: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
5: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
4: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं. तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतीवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक

तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एक सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
1: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
2: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास, दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारणं आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना उधाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका

0: ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
1: श्रोतेहो अवश्य ऐका आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एव्हन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एव्हन चटणी.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेवात ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, यशवंत देव यांचं संगीत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासाठी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो, यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार आहे की

0: मागे जे लँडस्लाईडचे घटना झाले त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओज यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळे यंत्रणा शासनाचे मूलतः शासनाचे वेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगळे शासनातील जे विभाग आहेत जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देण्याने सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे संस्था आहे ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपले आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स, म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता

0: हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अॅडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतो, तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचनांवर त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A 112 आहे, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकल्यात. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेव अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, यशवंत देव यांचं संगीत आता ऐकूया.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम लक्ष किरण सौंदर्य नजराणा.
1: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: लक्षकिरण सौंदर्य नजराणा. आज लेसर हेअर रिमूव्हल या विषयीची चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी माझ्या सोबत आहेत कोल्हापुरातील नामांकित कॉस्मेटिक आणि लेसर सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. डॉक्टर उद्धव पाटील सर, अनावश्यक केसांपासून कायम स्वरूपी सुटका करून देणारी ही लेसर ट्रीटमेंट 5 ते 7 वेळेला घ्यावी लागते, या मागचं नेमकं कारण काय हो?
3: केस ही सतत वाढणारी गोष्ट आहे.
2: हो,
3: केव्हाही शरीराच्या कोणत्याही भागावर केस हे वाढीच्या 3 निरनिराळ्या अवस्थांमध्ये असतात.
2: केसांच्या वाढीच्या 3 अवस्था असतात, त्या कोणत्या?
3: पूर्ण वाढ, विश्रांती आणि विश्रांतीकडे जाणारी, ह्या या 3 अवस्था.
2: अच्छा.
3: पूर्ण वाढ झालेल्या केसांची एनाजन अवस्था, असा केस उपटायला फार जड जातो आणि भयानक दुखतो सुद्धा. विश्रांतीकडे जाणाऱ्या केशमुळांची कॅटाजन ही अवस्था असते. या अवस्थेतील केस उपटायला सोपे जातात आणि फारसे दुखतही नाहीत. यांची मुळे निमुळती असतात. विश्रांती घेत असलेल्या केशमुळाची टेलोजेन ही अवस्था आणि या अवस्थेतील केस आपोआप गळून पडतात.
2: बर.
3: काही आठवड्याच्या विश्रांतीनंतर या मुळातून नवीन केस उगवतो आणि हे केश वाढीचं चक्र अखंडपणे सुरू राहतं.
2: लेसर ट्रीटमेंट घेण्यासाठी येताना केसांची पूर्ण वाढ असणं आवश्यक आहे का?
3: मला वाटतंय आतापर्यंत झालेल्या चर्चेतून श्रोत्यांच्या असं लक्षात आलं असेल की लेसरचा परिणाम हा केसांच्या मुळांवरती होतो आणि त्यासाठी त्वचेवरील केसांची गरज नसते. किंबहुना त्वचेवरील केस हे लेसर उपचारापूर्वी क्लिपरच्या सहाय्यानं अलगदपणे काढावे लागतात. जर तसं केलं नाही तर ते जळून त्वचेला इजा करू शकतात.
2: सर, मला असं वाटतंय अनावश्यक केसांविषयी पहिल्यांदा सल्ला घ्यायला तुमच्याकडे येताना केसांची थोडीशी वाढ असलेली चांगली नाही?
3: ते केव्हाही चांगलंच म्हणा, कारण केसांची जाडी आणि घनता पाहून आम्हालाही लेसर उपचाराची दिशा, ज्याला आम्ही लेसर पॅरामीटर्स म्हणतो, ती ठरवायला सोपं जातं.
2: या उपचाराला वयाचं काही बंधन आहे का? म्हणजे मला असं विचारायचं होतं की लहान मुली सुद्धा हा उपचार घेऊ शकतात का?
3: हो, जरूर घेऊ शकतात. या उपचाराला वयाचं असं बंधन नाही. कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष, मुलं मुली हा उपचार घेऊ शकतात. फक्त 5-10 मिनिटं डोळे बंद करून बसण्याची तयारी हवी.
2: हो का? पण कशी देता ही लेसर ट्रीटमेंट?
3: 1 चौरस सेंटीमीटर एवढं लहानसं ट्रीटमेंट हेड उपचाराच्या भागावर ठेवून थोडासा दाब दिला जातो. बटन दाबताच 1.2 सेकंद एवढ्या कमी कालावधीसाठी लेसर किरण त्वचेवर पडतात आणि शेकडो केशमुळांचा नाश होतो. त्वचेत खोलवर थोडस जाणवतं, पण दुखत मात्र नाही.
2: पण या उपचाराला किती वेळ लागतो?
3: हे मात्र उपचार कोणत्या भागावर घ्यायचा आहे त्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ अप्पर लिपसाठी फक्त 5 मिनिटं, फुल फेस असल्यास 25 मिनिटं. बॉडीला मात्र थोडा वेळ लागतो, पण तोही तासाभराच्या आतच.
2: आणि उपचारानंतर काय करतात?
3: त्वचा भगभगत असल्यास 5-10 मिनिट बर्फाच्या पॅकनं थंड करायची आणि एखादं सुदिंग क्रीम लावून घरी जायचं. झालं.
2: लेसर ऑन व्हील्स, शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी वेदनारहित लेसर उपचार.
4: कोल्हापूरच्या लक्ष किरणचे लेसर ऑन व्हील्स नियमित येत आहे तज्ज्ञ डॉक्टरांसहित आपल्या शहरात.
5: स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एक परिपूर्ण मोबाईल युनिट. आता तुमच्या चेहऱ्यावर फक्त हास्यच उमलू द्या.
2: अधिक माहितीसाठी मोबाईल वर त्वरित संपर्क साधा 94-224-14-324. काळे राट

0: जाड केस आणि बारीक भुऱ्या रंगाची लव या दोन्ही पैकी लेसर ट्रीटमेंट न काढायला सोपी कोणती?
1: जाड केसांची मुळं मोठी म्हणून त्यात लेसर किरण जास्त शोषले जातात आणि ती नस्ट लवकर होतात. बारीक केसासाठी लेसर एनर्जी जास्त द्यावी लागते आणि ती आम्ही सुरुवातीच्या काही ट्रीटमेंट मध्ये देऊ शकत नाही. त्वचेला जसं सहन होईल अशा रीतीनंच त्यात क्रमशः वाढ करावी लागते आणि त्यासाठी काही ट्रीटमेंटचा कालावधी लागतो.
0: आपल्याला अनावश्यक केसांबद्दल अजून खूप काही माहिती श्रोत्यांना सांगायची आहे, पण आपला वेळ आता संपलेला आहे, त्यामुळं आपण पुढच्या भागात श्रोत्यांना या अनावश्यक केसांबद्दलच माहिती देऊया. तर श्रोते हो, लक्ष किरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमात आपले प्रश्न, आपल्या शंका किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
2: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
3: लक्षकिरण सौंदर्य नजराणा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या

0: कोल्हापूर केंद्रावरून आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. सकाळचे 7:50 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
2: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
5: धन्यवाद.
1: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
6: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
7: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
2: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा

0: आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
2: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोकन्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
2: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

अरुणदाते आणि लता मंगेशकर यांचा आवाज आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभाती बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: टाइटंस ने पंजाब किंग्स को 4 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 8:15 वाजले आहेत।

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, 11वी प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला राज्यासाठी एकच ऑनलाईन अर्ज करता येईल. या अर्जानुसार त्याला राज्यातील कोणत्याही उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयातील विद्याशाखा निवडता येणार आहेत. प्रवेश अर्जात प्राधान्यक्रम भरताना विद्यार्थ्यांनी किमान एक प्राधान्यक्रम भरणं अनिवार्य आहे. त्यांना जास्तीत जास्त 10 पसंतीक्रम भरता येतील. प्रवेश प्रक्रियेवेळी अचानक येणारा ताण टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं 11वीची प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू केली आहे. 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेश अर्जातील पहिला भाग भरून प्राथमिक स्वरूपातील नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत आतापर्यंत कोल्हापूर विभागात 24,759 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज 4 मे, आज आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 1999 हा दिवस साजरा केला गेला. याचं मुख्य उद्दिष्ट फायर फायटर्सचा सन्मान आणि त्यांचे आभार मानणे हा आहे, जे आपले प्राण पणाला लावून इतरांचे प्राण वाचवतात. श्रोदेव, उन्हाचा तडाखा जसा वाढेल तशी पालेभाज्यांची आवक कमी झाली असून पेंडीचे दरही महागले आहेत. त्यात टोमॅटोही 40 पार पोहोचलाय. बीन्सचे दरही 150 पार गेले आहेत. याशिवाय आंब्याचे दर आवाक्यात आले असून आवकही वाढली आहे. मागील आठवड्यापासून पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

0: शुद्ध महाराष्ट्र दिवसापासून एसटी महामंडळानं आपली बस आपली सेवा अभियान हाती घेतलंय. प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. बस सुटण्यापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देऊन प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणार आहे.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला.

0: आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
1: श्रोतेहो, शाहू स्मारक भवन मध्ये ओल्ड इज गोल्ड या चित्रकार ग्रुपच्या चित्रांच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. विविध कलाकारांच्या वेगवेगळ्या शैलीतील सुमारे 60 कलाकृती या चित्र प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 5 जून पर्यंत सर्वांसाठी मोफत खुलं राहणार आहे.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20

5000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक 100 अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतूक वर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणारा मार्ग 1954 पासून वापरला जात असून ही काही नवीन गोष्ट नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत असे दावे ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या एमव्ही ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. युएईच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा

0: सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर युएईतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. चिंतन हाच

0: उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: हातपाय नसलेली माणसं किंवा मुकी, बहिरी, पांगळी आणि अंध अशी शरीराने अपंग झालेली माणसं आपण पाहतो,

दुःखाच्या खाईत ढकलत असतात. शरीरानं पूर्ण अव्यंग असणाऱ्या माणसाला पूर्ण अपंग करण्याचं क्रौर्य हे अपंग मनाचे सत्ताधीश आणि कोट्याधीश करत असतात. चंगीज खान, स्टॅलिन, हिटलर हे महत्वाकांक्षी लोक होते असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात ते मनानं अपंग असलेले मनोरुग्ण होते. वेडाच्या भरात काही माणसं वाटेल ती भयानक दुष्कृत्य करतात, त्याचप्रमाणे महत्वाकांक्षेच्या गोंडस नावाखाली मनानं अपंग असलेले हे मनोरुग्ण युद्ध आणि महायुद्ध करून लाखो अव्यंग माणसांना अपंग करून टाकतात. पैसा संपत्तीसाठी पिसाट झालेली माणसं पैशासाठी सर्व प्रकारची दुष्कृत्य करून लोकांना अपंग करत असतात. शरीरानं अपंग असणाऱ्या माणसांसाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य होतं त्याच्या एक सहस्रांश सुद्धा कार्य मनानं अपंग असणाऱ्या मनोरुग्णांसाठी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक वास्तवता अशी आहे की जगात बहुतेक सर्व लोक मनानं अपंगच असतात. धर्मवेड, पैसा संपत्तीचं वेड, सत्तेचं आणि कीर्तीचं वेड अशा एक किंवा सर्व प्रकारच्या वेडांनी झपाटलेली माणसं सर्वत्र असतात. हे वेड आहे किंवा मनाची अपंगता आहे हे लोकांच्या लक्षात तर येत नाहीच. उलट महत्वाकांक्षा किंवा पराक्रम किंवा धर्माभिमान या गोंडस नावाखाली या वेडेपणाची पद्धतशीर रीतीनं जोपासना करण्यात येते. या सर्व मनोरुग्णांचं मूळ केवळ अज्ञानात असतं हे कुणाच्याही लक्षात येत नाही. सर्व प्रकारचे सुख मला प्राप्त व्हावीत, यश कीर्ती संपत्ती सत्ता मला प्राप्त व्हावी, इतर खड्ड्यात गेले तरी चालतील अशी विशिष्ट धारणा बहुतेक माणसांच्या ठिकाणी वास करत असते. या विकृत धारणेतून त्याच्या स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात दुःखाच्या दाहक ठिणग्या उडू लागतात. ही विकृत धारणा नष्ट करून त्याच्या जागी सुसंस्कृत धारणा प्रस्थापित करणं आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचं शिक्षण आणि शिकवण पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दिलं गेलं पाहिजे. मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. समाजाच्या सुखात व्यक्तीचं सुख असतं तर समाजाच्या दुःखात व्यक्तीचं दुःख असतं, ही स्पष्ट जाणीव वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व लोकांमध्ये निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. हे शिक्षण शाळा कॉलेजातून मिळत नाही, म्हणून या प्रकारचं शिक्षण आणि शिकवण सर्वांना मिळण्यासाठी आवश्यक ती वेगळी व्यवस्था करणं जरुरीच आहे. हे कार्य सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, राज्य शासन या सर्वांनी युद्ध पातळीवर करणं ही काळाची गरज आहे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. मानवजात ही सर्व काळी आणि सर्वत्र एक अनुभव घेऊन राहिलेली आहे, तो हा की देवाधर्माच्या नावाखाली किंवा सत्ता संपत्ती संपादन करण्यासाठी माणसं कोणत्याही थराला जातात किंवा जाऊ शकतात. देवाधर्मासंबंधी बहुजन समाजात प्रचंड अज्ञान असतं आणि या अज्ञानातूनच अहंकार, असहिष्णुता, अंधश्रद्धा, अविचार, असूया आणि असमाधान अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा जितक्या अधिक तितक्या अधिक प्रमाणात माणसं देवाधर्मासंबंधी कट्टर होत जातात.

0: जितका कट्टरपणा अधिक तितका तो अधिक कडवा बनतो. या कडवेपणाचं रूपांतर शेवटी धर्मवेडात होतं. समाजात अज्ञान भरपूर असल्यामुळं धर्मवेड्यांचं प्रमाणही प्रमाणाबाहेर झालेलं दिसून येतं. वस्तुस्थिती अशी आहे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नावाखाली खूप काही करत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट सत्ता संपत्तीची. सत्ता संपत्तीच्या बळावर आपण आपलं कुटुंब आणि आपल्या पुढील सात पिढ्या पूर्ण सुखी होतील अशी बहुतेक लोकांची धारणा असते. ही धारणा म्हणजे मूर्तिमंत अज्ञान होय. या अज्ञानाच्या आहारी जाऊन माणसं सत्ता संपत्ती प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ते करायला प्रवृत्त होतात, किंबहुना या सत्ता संपत्तीपायी ही माणसं वेडी होतात. देवाधर्मासाठी झालेले धर्म वेडे आणि सत्ता संपत्तीसाठी झालेले धन वेडे अशा वेड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. एक वेडा किती धुमाकूळ घालतो याची पूर्ण कल्पना लोकांना आहे. मग समाजातील हे असंख्य धर्म वेडे आणि धन वेडे किती प्रचंड प्रमाणात भयानक धुमाकूळ घालतील किंबहुना घालतात याची प्रतीती सर्वांना सर्वत्रच आहे. या धर्मवेड्यांना आणि धनवेड्यांना शहाणं करणं हाच सर्व प्रकारच्या सुधारणांचा पाया आहे. वास्तविक देव काय किंवा धर्म काय, सत्ता काय किंवा संपत्ती काय, ही सर्व मानवी जीवन सुखी करण्यासाठीच आहे. कुठलाही देव किंवा कुठलाही धर्म माणसा माणसात भेद करत नाही, कारण सर्वांचा परमेश्वर एकच असतो आणि सर्वांचा धर्मही म्हणजे मानव धर्म हा एकच असतो. जीवनविद्या सांगते देव धर्म सत्ता संपत्ती यासाठी माणूस नसून केवळ माणसासाठीच ते सर्व आहे हे ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: दूधचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, सोन्यासारखे शुद्ध चेहरे गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. श्रोतो, काही अपरिहार्य कारणास्तव काही क्षण हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली

0: प्रयोगशाळा, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर बीसी नरके विद्यानिकेतनमध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
0: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244426261.
2: ही आधी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची आम्ही.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते, दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.

102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतो, गीतबहार या कार्यक्रमामध्ये मी अनुजा तापसकर आपलं स्वागत करते. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला बाजी या चित्रपटासाठी गीता दत्त यांचा आवाज, साहिल लुधियानवी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत.

शोध व्यावसायिका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता भाई भाई या चित्रपटासाठी राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, मदन मोहन यांचं संगीत, गीतादत्त यांचा आवाज.

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:10 झालेले आहेत. कार्यक्रमात आता मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओपी मय्यर यांचं संगीत.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता सीआयडी या चित्रपटासाठी गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, जान निसार अख्तर यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता हावडा ब्रिज या चित्रपटासाठी गीता दत्त यांचा आवाज, कमर जलालाबादी यांची गीतरचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आर पार या चित्रपटासाठी गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.
1: मोहब्बत कर लो.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. ऐकूया एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नहीं मिली है छतरी बढ़िया, बना नहीं घर भीग रहा।

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित.

स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये पहिलं पत्र आहे महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी यांचं. ते म्हणतात की आपल्या केंद्रावरून शनिवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 9:30 प्रसारित झालेला लोककथारंग या कार्यक्रमातून प्रसारित झालेली सिंध प्रांतातील आठवी चावी ही लोककथा खूप आवडली. कथेतील राजाच्या सल्लागारानं आपल्या प्राणाची बाजी लावून राजाचे प्राण वाचवले. हा त्याच्या राजाविषयीच्या प्रामाणिक आणि कृतज्ञपणाचं कौतुक करावं तेवढं थोडं. ज्या राजाचा सल्लागार प्रामाणिक आणि हुशार असतो तो राजा प्रजेच्या विश्वासास आणि रक्षण करण्यास पात्र ठरतो असं हे म्हणतात महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरीचे हे श्रोते आहेत. लीलाधर लोहरे नागपूर यांनी ही प्रतिक्रिया पाठवलेली आहे. ते म्हणतात की प्रसाद बुरांडे यांनी सुलभ ग्राहक सुसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडल्यामुळे सामान्य नागरिकांनाही ती सहज समजू शकली त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर ते म्हणतात की विम्यासारख्या महत्वाचा विषय अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडला गेला तोही समजण्यास सोपा गेला. त्याचबरोबर ग्राहक जागृतीपर अत्यंत उपयुक्त असा हा कार्यक्रम आहे. हॉलमार्क बिल घेण्याचं महत्व आणि विश्वासू विक्रेत्यांकडून खरेदी यावरती दिलेला भर याही माहिती पण आम्हाला खूप आवडली. त्याचबरोबर सामान्य नागरिकांपर्यंत अशी उपयुक्त माहिती पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. लीलाधर लोहरे नागपूरचे श्रोते आहेत.

स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. पुढचं पत्र आलेलं आहे शिवानी कांबळे, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, तालुका कागलचे हे श्रोते आहेत. ते म्हणतात की आपल्या केंद्रावरून सोमवारी 27 एप्रिल रोजी गीत भारी या कार्यक्रमामध्ये अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक फिरोज खान यांच्या चित्रपटातील तसंच त्यांच्यावर चित्रित गीतं प्रसारित करण्यात आली. ही गीतं खूपच श्रवणीय होती. औचित्यपूर्ण कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे आभार. आपल्या पत्राबद्दलही खूप खूप धन्यवाद. स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये यानंतरचं पत्र आहे. दीपाली भिडे, रामानंद नगर, कोल्हापूर यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. त्या म्हणतात की 1 मे रोजी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मन्नाडे यांची गाणी लावली होती. खूप मस्त होती ही गाणी, मन प्रसन्न झालं. जुनी गाणी कोल्हापूर आकाशवाणीवर ऐकताना मनाला आनंद होतो. तसंच 2 तारखेला सुद्धा गीत बहार या कार्यक्रमामध्येही खूप छान गाणी लावली होती असं त्या म्हणतात. दीपाली भिडे, रामानंद नगर, कोल्हापूर या आपल्या श्रोत्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

यानंतरचं पत्र आहे आडोळे कोल्हापूर यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. ते म्हणतात की सुलभ ग्राहक सुसंवाद हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम. यामध्ये आतापर्यंत ग्राहक म्हणजे कोण, त्यांचे निरनिराळ्या सेवा घेतानाचे अधिकार काय, सजग ग्राहक कसं बनावं हे साध्या सोप्या भाषेत समजलं, ग्राहक संरक्षण कायदा थोडक्यात समजला आणि प्रसारणाबद्दल धन्यवाद असं म्हणतात आडोळे हे कोल्हापूरचे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल

0: आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश केबी अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय औद्योगिक न्यायालय सहकार न्यायालय कौटुंबिक न्यायालय कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
1: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:10 झालेले आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला जय जय गौरीशंकर या नाटकासाठी राम मराठे भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत रचना वसंत देसाई यांची.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
0: फोन 940-440-8000।
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजात बाळ कोल्हटकर यांची ही पदरचना, वसंत देसाई यांची संगीतरचना, देव दिनाघरी धावला या नाटकासाठी।

श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र आडसूळ यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: आशा खाडीलकर यांच्या आवाजातील या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत.

श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या लोकांची जीवन कहाणी जाणून घेत असतो, त्यांच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेत असतो आणि यातून बरंच काही

0: शिकतही असतो. तर याचसाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या भागात आपल्या सोबत आहेत डॉक्टर आर एस म्हणजे रामचंद्र साधू आडसूळ सर, आणि त्यांचं जीवन गाणं, त्यांचा जीवन प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, पहिल्यांदा तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, तुमच्या बालपणापासून आपण तुमचा हा जीवन प्रवास जाणून घेऊया. तर पहिल्यांदा तुमच्या या बालपणीच्या आठवणी, जन्म कुठला, याबद्दल काय सांगाल?
1: माझ्या वडिलांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात खेराडे म्हणून, पण ते स्थायिक झाले कडेगावमध्ये. कडेगावमध्ये स्थायिक झाल्यानंतर मी एक महिन्याचा असताना वडील मुंबईला एक्सपायर झाले. आई मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि माझी मावशी शांताताई हिनं माझं संगोपन केलं. लहानपण अतिशय खडतर गेलं, संघर्षमय गेलं, प्रतिकूल परिस्थितीमधून गेलं. हे करत असताना एके दिवशी शाळेतले शिक्षक माझे एक समवयस्क मामा खेळत होतो, त्यावेळेला ते सर आले आणि त्यांनी आम्हा दोघांना नावं विचारली. त्यांनी नाव सांगितलं सदाशिव लक्ष्मण अडसूळ, मी नाव सांगितलं रामचंद्र साधू अडसूळ. जन्मतारीख आम्हाला माहिती नव्हती, त्यांनीच आमची जन्मतारीख दोघांची 1/6/1947 लिहिली. थोडासा संभ्रमाचा भाग निर्माण होतो, मामाचं आणि माझं आडनाव एकच कसं आणि जन्मतारीख एकच कशी. याचं संशोधन 20 वर्षानंतर माझ्या एका मित्राने खेराडच्या त्यांनी शोधून काढलं. माझं आडनाव जाधव आहे,
0: बर,
1: पण जे अडसूळ लागलं ते शेवटपर्यंत आजपर्यंत अडसूळच राहिलं. लहानपणी आम्ही जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा नंबर 1 कडेगाव या ठिकाणी आता 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. 4थीपर्यंत जात असताना मी काही करत नव्हतो, पण 4थीला गेल्यानंतर गावातल्या एका किराणा मालाच्या दुकानात मी लेबर म्हणून काम करू लागलो. त्याचबरोबर आई कोणाचाही आधार नाही, जवळचं नातेवाईक कुणी नाही, मामा हे जवळचे नातेवाईक, त्यांच्या शेजारी आईने घर बांधून स्वतः राहण्याची व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणावरून 4थीच्या पुढे मी गावामधल्या एका किराणा मालाच्या दुकानात काम करू लागलो.
0: बर.
1: या व्यतिरिक्त गावातल्या जवळपास 20% इमारतीवर बांधकामाचं काम, गवंड्याचं काम, सुतारांच्या हाताखाली काम, सिमेंट काँक्रीट कालवणं, शेतीतली सर्व प्रकारची कामं मी करत राहिलो. म्हणजे आईला थोडंफार मदत, याचं कारण असं की सोर्स ऑफ इन्कम दुसरा काहीही नव्हता.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यामुळे मजुरी करणं हेच फक्त आमच्या हातात होतं.
0: म्हणजे हे काम करत करत तुम्ही शिक्षण घेतलं, तर शिक्षण जे 1 ते 4 पर्यंत झालं असेल, त्याच्यानंतर हायस्कूलचं शिक्षण झालं असेल, तेव्हा तुम्हाला लाभलेले जे शिक्षक होते किंवा ती शाळा, तेव्हाचे काही मित्र वगैरे, काही प्रसंग काही आठवणीत असेल तर त्याबद्दल सांगा.
1: प्राथमिक शाळेत इयत्ता 7वीपर्यंत शिकत असताना शाळेचं प्रांगण अतिशय मोठं होतं. मुख्य इमारतीसमोर बागकाम आम्ही करायचो आणि मुख्य इमारतीच्या पाठीमाग सूत कताई आणि हँडलूम वर कापड विणण्याचं काम करायचं. म्हणजे खऱ्या अर्थानं महात्मा गांधींचं स्वदेशीचं स्वप्न आम्हाला त्यावेळी पाहायला मिळालं. आम्हाला कल्पना नव्हती, पण आम्हाला ते जगायला मिळालं. त्यानंतर 8वीला मी महात्मा गांधी विद्यामंदिर कडेगाव रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी मला एक माझं अतिशय चांगलं दैवत मिळालं. त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक VP पवार सर यांनी माझं आयुष्य 11वीपर्यंत घडवलं. या 11वीपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. शाळेला सुट्टी लागली की मी त्याच गावामध्ये हायस्कूलच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं, त्या बांधकामावर मी काम करून जायचो. मला 1.25 मजुरी मिळायची. म्हणजे सुट्टीचा एकही दिवस न घालवता त्या सरांनी मला कामाला लावलं, त्यामुळं मी आज या ठिकाणी घडलो. म्हणून माझं दैवत हे माध्यमिक स्तरावरचं हे VP पवार सर आहे.
0: बरोबर. त्यानंतर कॉलेज कुठं झालं तुमचं?
1: 11वीला मला चांगली मार्क्स मिळाल्यामुळं नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर

0: तर मी कराडला सद्गुरु गाडगी महाराज महाविद्यालयात प्री डिग्रीला प्रवेश घेतला. प्री डिग्री पासून फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी शिकलो. त्या ठिकाणी मला दुसरं दैवत मिळालं, डॉक्टर पी डब्ल्यू देशमुख हे माझे भूगोलाचे प्राध्यापक आणि भविष्यात माझे ते गार्डियन झाले. पुढे मी सांगेन, माझ्या विवाहानंतर मी 4 महिने त्यांच्या घरात दोघे जण राहत होतो. इतकं आत्मीयतेनं घरोप्याचे संबंध निर्माण झाले, जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यांनी मला मानसपुत्र म्हणूनच मानलं. त्यानंतर शेवटच्या वर्षाला भूगोल विषयाच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, पुन्हा रे शिक्षण संस्थेचं कॉलेज, या ठिकाणी मी बीए भाग 3 ला भूगोल विषय शिकण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी मला तिसरं दैवत मिळालं, प्राध्यापक एस पी दाते सर. त्यांच्या आणि मीन होईल डॉक्टर देशमुख यांची बदली सातारला झाली. तेव्हा डॉक्टर देशमुख सर, दाते सर आणि मी त्यांच्याच घरात राहायचो आणि त्यांच्या घरात राहून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनला त्यावेळी जनरल मेरिट काढले जात असे, त्यात मी 2 नंबरनं पास झालो.
1: अरे वा.
0: आणि आजही त्या शिवाजी कॉलेजच्या रोल ऑफ ऑनर्स मध्ये माझं नाव आहे.
1: अरे वा, छान. लहानपणी म्हणजे माध्यमिक शिक्षणापर्यंत तुम्ही स्वतः कमाई करत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही ना काही काम करत शिकत होतात. कॉलेज करत असताना पण तो प्रवास तुमचा तसाच दुसऱ्या बाजूला चालू होता का?
0: कॉलेज करत असताना हॉस्टेलची जबाबदारी माझ्याकडे होती, महिना मला 60 रुपये मिळायचे.
1: बर.
0: त्यामध्ये हॉस्टेलचं धान्य वगैरे सगळं जे काही किचनला आवश्यक असणारं मटेरियल आहे ते गावातून आणायचं, ते तयार करून घ्यायचं, मुलांना वाढायचं आणि मग कॉलेजला जायचं.
1: बर.
0: ते 60 रुपयांमध्ये माझं त्यावेळेला पूर्ण भागायचं.
1: ती स्वकमाई होती,
0: कमाई सुरू होती. त्यामुळे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मधले पैसे शिल्लक राहायचे.
1: आता यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे नोकरी करणं, कारण शिक्षण होत आलं की आपला त्या दिशेने प्रवास सुरू होतो. मग तुम्हाला हे जे काही उत्तम गुरुवर्य लाभले तुम्हाला, त्यावरून तुम्ही अध्यापनाचंच काम पुढे करावं असं काही ठरवलं होतं की काय झालं नेमकं?
0: निश्चितपणे 1969 ला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये जॉईन झालो. त्यावेळेला माझं दुसरं दैवत पी डब्ल्यू देशमुख सर हे त्या ठिकाणी हजर झाले भूगोल विभागामध्ये. तिथेही मला त्यांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात मिळालं. पीजी झाल्यानंतर म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा इंटरव्ह्यूचा कॉल मला वारणानगरचा आला.
1: बर.
0: वारणानगरला मी आणि माझे काही मित्र मुलाखत देण्यासाठी गेलो होतो. त्या मुलाखतीच्या वेळी विवेकानंद संस्थेमधून बाहेर पडलेले 2 प्राचार्य, प्राचार्य के डी पेडणेकर भोगावतीला आणि प्राचार्य आर के कणबरकर न्यू कॉलेजला, असे दोघं जॉईन झाले होते. त्यांनी मला बाहेर उभा राहायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भोगावती आणि न्यू कॉलेज पार्ट टाइम नोकरी करणार का? मी म्हटलं करणार, मला नोकरीची गरज आहे. मग मी भोगावतीला जॉईन झालो. विशेष म्हणजे माझा दोन्हीकडेही अर्ज नाही,
1: बर,
0: मुलाखत नाही,
1: बर,
0: निवड डायरेक्ट निवड त्या ठिकाणी झाली आणि 3 दिवस भोगावती आणि 3 दिवस न्यू कॉलेज अशा रीतीनं मी काम करू लागलो.
1: अरे वा. पहिल्यांदा म्हणजे नोकरी ही तुमच्या आयुष्यातली हीच पहिली आणि शेवटपर्यंत तीच नोकरी राहिली. नोकरीचा पहिला दिवस म्हणूया किंवा एक ती सुरुवात, तुम्ही शिकवणारा तो विषय असेल आणि 2 ठिकाणी नोकरी करत होता, भोगावती असेल न्यू कॉलेज असेल, हा सुरुवातीचा अनुभव, सुरुवातीचा काळ, अगदी म्हणलं तर पहिला दिवस काय सांगाल, आठवत आहे का तसं काही?
0: सुरुवातीच्या कालावधीमध्ये भीती होती. न्यू कॉलेजमध्ये जवळजवळ 188 मुलं वर्गामध्ये होती प्री डिग्रीच्या आणि त्यांच्या पुढे पहिल्यांदा लेक्चर देत असताना थोडस मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळं मी गमतीचा भाग म्हणून मी मुलांच्याकडे बघतच नसे, एकदम वर बघून शिकवत असे. हे थोडं भीतीपोटी होत. त्यानंतर मग अध्ययन अगदी पाठांतर करून तयारी करून अध्यापन चांगल्या रीतीने करण्याची सवय मला लागली आणि कायमस्वरूपी मी फलक लेखन उत्तमरित्या करत असे.

विद्यार्थ्यांना आवडत असे मुद्देसूद लिहिणं, मुद्देसूद वर्णन करणं, आणि आमच्या भूगोलामध्ये डायग्राम काढायला लागतात, त्या डायग्राम सह काढून त्यांना अध्यापन करणं यामध्ये मला मोठा आनंद वाटायचा. आणि हे अध्यापन जवळजवळ 17-18 वर्ष सलग करत असताना मला विशेष करून खेड्यातल्या मुलांना वेचून त्यांच्या मध्ये कौशल्य निर्माण करणं, त्यांना प्रोत्साहन

0: ना वेचून त्यांच्या मध्ये कौशल्य निर्माण करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणं याची आवड मला फार होती.
1: बर,
0: याचा परिणाम म्हणून आज आपणाला विश्वास पाटील सारखे विद्यार्थी, सुब्राव पाटील कलेक्टर सातारा, विलास पाटील कलेक्टर नाशिक, तुमचे बी एम हिरडेकर परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ,
1: बरोबर,
0: प्राचार्य जे के पवार, प्राचार्य दिनकर पाटील, त्यांची कन्या सूर्यकांत माळी, माळी सरांचे चिरंजीव, ही सगळी माणकं आणि स्वतः माझ्या मिसेस त्या माझ्या रेग्युलर विद्यार्थिनी होत्या.
1: बर बर,
0: ही माणकं मला घडवता आली.
1: नक्की
0: हा छंद मला तो होता.
1: बरोबर,
0: मी विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांना वेचायचो आणि त्यांना मार्गदर्शन करायचं.
1: नक्कीच नक्कीच. आणखी एक विचारायचं की तुम्ही पीएचडी केलीत, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे पीएचडी करावी हे कसं स्वप्न किंवा त्याबद्दल कशी वाटचाल झाली?
0: अध्यापन करत असताना संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष द्यावं हा माझा मूळ हेतू असे.
1: बर,
0: संशोधन करताना आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्यातलं बेसिक ज्ञान आपणाला कसं बाहेर काढता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. मी माझ्या पीएचडीच्या विषयासाठी विषय निवडला होता पर्स्पेक्टिव्ह ऑफ क्लास वन सिटीज इन महाराष्ट्र. 33 शहरं होती, त्या 33 शहरांचा अभ्यास मी फील्ड वर्क करून पूर्ण केला.
1: बापरे.
0: आणि याच कालावधीमध्ये मी 7 ते 8 पुस्तकं लिहिली जी अभ्यासक्रमाला आधारित आहेत, संदर्भ ग्रंथ नव्हे, अभ्यासक्रमावर आधारित अशा प्रकारची ती पुस्तकं, 7 ते 8 पुस्तकं आम्ही माझ्या मित्रांच्या समवेत लिहिली.
1: बर बर, बापरे. हा जसा एक भाग झाला म्हणजे पीएचडी तुम्ही पूर्ण केलीत त्या दरम्यानच, एकूण ह्या सगळ्या कालावधीत कुठला एखादा कठीण प्रसंग काही आला का आयुष्यात?
0: तसे गंभीर प्रसंग 2 आले. एक सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये मी शिकायला असताना, FYBL असताना, माझे काही सिनियर मंडळी कराड जवळ कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे, त्या संगमावर महापुरात पोहायला गेले. ते पोहायला गेले म्हणून मी पोहायला गेलो, पण ते एक्सपर्ट होते पोहण्यामध्ये, ते लगेच काठावर आले. मी 4-5 किलोमीटर पोहत लांब गेलो आणि कृष्णा पुलाला जाऊन धडकलो.
1: बर,
0: त्यावेळी मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती की आता मी राहतोय किंवा जातोय, काय शंका अशा उपस्थित झाल्या, पण सुदैवाने व्यवस्थित झालं. दुसरा गंभीर प्रसंग, मोठी मुलगी माझी सोलापूरला असते, तिला मी डिलिव्हरीसाठी इकडे आणताना अतिग्रेच्या पुढे वळणावर माझी मारुती कार होती, ही मारुती कार पुढे एका 12 चाकाच्या टँकरला धडकली.
1: बर,
0: आणि ती टँकरला धडकली आणि पाठीमागून येणारी एसटी माझ्या पाठीमाग गाडीला धडकली.
1: बर,
0: त्यामुळे माझ्या गाडीचा पूर्णपणे असा चेंदामेंदा झालेला होता.
1: बापरे,
0: म्हणजे जाणारी येणारी माणसं म्हणत होती यातलं कोणी जगलं नसावं, सगळे गेले असावेत. पण मग नंतर माझा मुलगा होता बरोबर, त्यानं मग गावातल्या लोकांना, माझ्या मित्रांना फोन करून, एका मिस्त्रींना फोन करून बोलवून घेतलं. दरवाजे पण उघडत नव्हते.
1: बर,
0: मग कसे तरी त्यांनी ते दरवाजे त्यांच्या तांत्रिकेच्यानं उघडले, मग आम्ही बाहेर पडलो आणि त्या मुलीला घेऊन घरी गेलो.
1: बापरे, म्हणजे खरोखर निव्वळ तुम्ही ते जे काही सगळेजण होता गाडीत दैव बलवत्तर म्हणून वाचला.
0: कोणालाही काहीही जखम इजा झालेली नाही.
1: नक्कीच नक्कीच, खरंच कठीण प्रसंग आहे हा. आता तुम्ही कृष्णा नदी तिथलं पोहण्याचा जो प्रसंग सांगितलात, एकूणच त्यावरनं मला असं विचारायचं की तुमचं बालपण जे आहे ते आजोळी, म्हणजे मामा वगैरे त्यांच्या सोबत गेलं, तर तशा काही कुटुंबातल्या काही आठवणी आहेत का, म्हणजे तेव्हाच ते बालपण काही लक्षात राहणारा प्रसंग?
0: तेव्हाच म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती, संघर्ष होता, जीवनामध्ये कष्ट करण्याचं 5वीला पुजलेलं होतं. याचं कारण असं की मी 1 महिन्याचा असताना माझे वडील वारले. मग 1 महिन्याचा असताना वडील वारल्यामुळे वडिलांचा फोटो नाही, वडिलांचा चेहरा माहिती नाही, काही नाही. आई परावलंबी झाली, मग आई शेतमजुरीचं काम करू लागली, मी तिला शेतमजुरीचं काम करण्यामध्ये मदत करू लागलो, कारण आम्हाला दुसरं उदरनिर्वाहाचं साधन काही नव्हतं.
1: बरोबर.
0: तेव्हा रोजगार करणे हे आमच्या पाचवीला पुजलेलंच होतं. त्यापासून आम्ही हे सगळं

0: शिकलो आणि मग तयार झालो.
1: बरोबर बरोबर. आता तुम्ही तुमच्या मुलीचाही उल्लेख केलात, तर त्याबद्दल मला विचारायचंय की शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण होता होता नोकरीचा मार्ग सापडला, नोकरी सुरू झाली, त्याच्यानंतर आयुष्यातला विवाहाचा प्रसंग, तो टप्पा आपल्या आयुष्यातला, तर त्या कुटुंबाबद्दल म्हणजे तुमच्या पत्नीची आजवर तुम्हाला लाभलेली साथ आणि तुमची मुलं यांच्याबद्दल काय सांगाल?
0: 20 मे 1972 ला माझा विवाह झाला. विद्या त्यांचं नाव आत्ता ठेवलेलं, पूर्वीचं नाव अंजिरा. त्या 10वी शिकलेल्या होत्या. 10वी नंतर 11वीला ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजा हायस्कूलमध्ये 11वीचं शिक्षण पूर्ण केलं. 11वी नंतर न्यू कॉलेजला प्री डिग्रीला रेग्युलर ऍडमिशन घेतलं. तिथून BA पर्यंत त्या डायरेक्ट माझ्या विद्यार्थिनी राहिल्या. मला असं कधीही वाटलं नाही की वर्गामध्ये मिसेस आपल्या समोर बसल्यात आणि आपण शिकवतोय अशी कोणतीही जाणीव मला झाली नाही.
1: बर.
0: सुदैव माझं असं की मला मिळालेल्या धर्मपत्नी या अतिशय चांगल्या, सुस्वभावी, मला समजून घेणाऱ्या, माझ्या अडीअडचणी दूर करणाऱ्या आयुष्याच्या साथी म्हणून मला मिळाल्या.
1: नक्की
0: त्यांचं कौतुक मी नेहमी करू लागतो. मी शिका म्हणणं आणि त्यांनी शिकणं हे महत्वाचं आहे.
1: खरंच खरंच.
0: म्हणून संसार करत करत करत त्या BA झाल्या.
1: वा.
0: DED करावं लागलं. DED करत असताना लोणी आणि गारगोटी या गावाला जाऊन प्रयोग करावा लागला.
1: बर.
0: त्यानंतर BED केलं आणि आमच्याच प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून 28 वर्ष नोकरी करून रिटायर झाली. 2013 ला रिटायर झाल्या. तेव्हा या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मी शतशः आभारी आहे, त्यांचे ऋण आहेत, म्हणूनच मी आज या ठिकाणी उभा आहोत.
1: बरोबर. म्हणजे तुम्ही दोघही त्या संस्थेचे एक भाग आहात. खरंच. आणि या पद्धतीनं त्यांची तुम्हाला साथ लाभलेली आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा हा संसार सांभाळत पुन्हाही नोकरी करत, तुम्ही म्हणाल तसं म्हणा किंवा एक शिक्षणाची धुरा त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सांभाळलेली आहे. मुलांबद्दल काय सांगा?
0: मुलं, मला 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी मुलगी BSc MCM झाली आहे, शिकली आहे. 2 नंबरची मुलगी आहे ती BSc BED आहे. ती सध्या पद्मराजेला टीचर म्हणून नोकरीला आहे.
1: अरे वा.
0: मोठी मुलगी सोलापुरात असते, तिचे मिस्टर इंजिनियर आहे, ते इन्शुरन्स कंपन्यांचं सर्वेअर आणि व्हॅल्युअर म्हणून काम करतात. त्यानंतर दुसरी मुलगी आहे, तिचेही मिस्टर प्रवीण म्हणून आहेत, तेही इंजिनियर आहेत, त्यांचा स्वतःचा इंडिपेंडेंट बिझनेस आहे. दोन्हीही मुली सुखी, समाधानी, समृद्ध असं जीवन जगत आहेत आणि विशेष करून त्यांचं आई वडिलावर अतिशय प्रेम.
1: नक्की.
0: तिसरा मुलगा आहे, तोही सोलापूरचे जावई शिवकुमार यांच्यासारखाच सर्वेअर अँड व्हॅल्युअर म्हणून काम करतो.
1: बर.
0: त्या 12 प्रायव्हेट एजन्सीज आहेत, त्या प्रायव्हेट एजन्सीचं सर्वेअर आणि त्याचं व्हॅल्युएशन करण्याचं काम करतो.
1: अरे.
0: तोही मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याला मिळालेली पत्नी म्हणजे माझ्या सोनबाई या BAMS डॉक्टर आहेत.
1: अरे वा.
0: त्यांचं स्वतःच क्लिनिक मी त्यांना उभा करून दिलंय. त्यांचं त्या उत्तमरित्या प्रॅक्टिस करतात. अतिशय दोघही मुलगा आणि सूनबाई नम्र आहेत. हे संस्कार घडवण्याचं काम.
1: बरोबर.
0: मी आणि माझ्या मिसेसनी त्यांच्यावर.
1: नक्कीच नक्कीच.
0: हा परिपा.
1: खरंच खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की तुमच्यासारखे हे जुन्या पिढीतले, तुम्ही इतकं कष्टानं तुमचं आयुष्य उभा केलं आणि ती शिस्त तुमच्या मुलांना दिलीत आणि ती मुलं सुद्धा आज या शिस्तीचं पालन करत त्यांच्या आयुष्याची वाटचाल करतायत. यापेक्षा मोठी पोहोच पावती काय पाहिजे नाही का आयुष्यात?
0: मी नेहमी सांगत असतो आपली मुलं ही आपली इस्टेट आहे.
1: अगदी.
0: बँक बॅलन्स हा आपला इस्टेटीचा भाग नाही.
1: नाहीये. बरोबर.
0: मुलं कशी आहेत, मुली कशा आहेत, हे आपलं खरं इस्टेट.
1: आणि हे अध्यापनाचं काम करताना वेगवेगळ्या पदांवर तुमची नियुक्ती झाली, मध्ये तुमची PhD देखील पूर्ण केलीत, तसा बऱ्यापैकी आपला दिवसाचा कालावधी याच्यात जात असताना सुद्धा तुमचं लेखन वाचन हे सुद्धा एका बाजूला चालूच होतं. ती तुमची पहिल्यापासूनची आवड आहे. तशा आणखी काही आवडीनिवडी किंवा छंद म्हणाय, ह्या सगळ्या गोष्टीला सोडून वेगळा काही छंद, आवड, निवड अशी काही होती का?
0: अध्यापन, अध्ययन आणि संशोधन हा छंद.
1: नक्कीच. मगाशी तुम्ही सांगितलं की आयुष्यातले कठीण प्रसंग 1-2 सांगितलेत, तसा आयुष्यातला आणखी

0: आनंदाचा प्रसंग काय सांगाल?
1: 1971 साली नोकरीला लागलो हा सर्वात मोठा आनंद. 1972 साली लग्न झालं आणि धर्मपत्नी म्हणून विद्या मला मिळाल्या हा दुसरा आनंद.
0: वा वा. त्याच्यानंतर मला आणखी एक विचारायचं की 2005 तुम्हाला पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय गौरव शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल एक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय सांगाल?
1: थोडस 2000 ते 2005 या कालावधीमध्ये मी डीनशिप असताना जे केलेलं काम आहे त्याच्या आधारावर मला तो पुरस्कार म्हणजे दिल्लीच्या इन्स्टिट्यूटने मला मुंबईमध्ये दिला.
0: अरे वा. एकूण या 36 वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे आज पावे तो बघायला गेलं तर एक 18-20 वर्ष होत आली निवृत्त होऊन सुद्धा, हा जो इतका निवृत्तीचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा हा जो काही वेळ आहे तो कशा पद्धतीनं व्यतीत करता? समाज कार्य असेल किंवा आणखी अवांतर काही करणं याबद्दल काय सांगाल?
1: अतिशय चांगला प्रश्न आहे. 17 वर्ष 2007 ते 2026 19 वर्ष रिटायर होऊन झाली.
0: बरोबर.
1: या रिटायरमेंटच्या कालावधीमध्ये माझी दिनचर्या ठरलेली आहे. सकाळी 8-8:30 सर्व आटोपायचं, एक वर्तमानपत्र वाचायचं, त्यानंतर नाश्ता घ्यायचा, त्यानंतर दुसरं वर्तमानपत्र वाचायचं, 12 वाजता जेवण, त्यानंतर तिसरं वर्तमानपत्र, मध्ये 1 तासभर रेस्ट, दुपारी 3 नंतर लेखन वाचन आणि समाजासाठी काही जेवढं चांगल्या रीतीनं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. उदाहरणार्थ 16 साली आमच्या कॉलनीमध्ये एक सभागृह, सांस्कृतिक सभागृह उभा केलं निधीमधून. तिथं आज अकॅडमी चालू आहे, असंख्य खेडेगावातले विद्यार्थी तिथे येऊन शिकतात.
0: अरे वा.
1: याचा आनंद मला शेजारी म्हणून फार मोठा.
0: नक्कीच नक्कीच. पुन्हा तेही काम म्हणजे समाज उपयोगी झालंच पण त्याचबरोबर विद्यार्थी हे महत्वाचं आहे.
1: म्हणजे मला नेहमी वाटतं की तिथे जाऊन आपण विद्यार्थ्यांना त्याही विद्यार्थ्यांना
0: मार्गदर्शन करावं,
1: कारण अध्ययन करणं हा आपल्या म्हणजे मनातला शुद्ध हेतू कायम स्वरूपात राहील.
0: बरोबर बरोबर. आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मगासपासून तुम्ही अनेक गोष्टी सांगताना म्हणजे तुम्हाला शालेय वयात लाभलेले शिक्षक, माध्यमिक शाळेमध्ये तेव्हा लाभलेले ही दैवतच म्हणाल तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही अध्यापन करताना सुद्धा अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं, अनेक सहकारी तसे लाभले, तर त्यांच्याबद्दल त्यांचा उल्लेख तुम्ही काय कराल, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
1: न्यू कॉलेजमध्ये 71 साली मी ज्या वेळेला लागलो त्यावेळेला आम्ही सर्व ज्युनियर मंडळी होतो. प्राचार्य कणबरकर हे माझं चौथं दैवत आहे.
0: बरोबर.
1: मी अतिशय त्यांचा आभारी आहे, मानतो, कारण अर्ज नसताना माझं सिलेक्शन त्या ठिकाणी करून मला निवड केली. प्राचार्य कणबरकर हे अतिशय कडक शिस्तीचे प्राचार्य, आम्ही प्राध्यापक सुद्धा त्यांच्या समोर जायला भीत असे. विद्यार्थी तर भीतातच, प्राध्यापक सुद्धा भीत आहे, कारण त्यांचं एकच काम विद्यार्थी घडवणे. विद्यार्थी चुकतो तो सुधारण्यासाठी आपल्याकडे येतो.
0: बरोबर.
1: त्यांना सुधारण्याचं काम आपण करायचं हे मार्गदर्शन प्राचार्य कणबरकरांनी आम्हाला दिले.
0: बरोबर.
1: हे आमचं दैवत.
0: हा नक्कीच. याच बरोबर म्हणजे जसे तुम्हाला गुरुवर्य लाभले, मार्गदर्शक लाभले, त्यानुसार तुम्ही तुमचं आयुष्य घडवलं, उभं केलं, त्याच पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच तुमच्या मित्रांचा वाटाही तितकाच आहे, तर या मित्र परिवाराबद्दल काय सांगाल?
1: वेगवेगळ्या स्तरावरचे मित्र वेगवेगळे होत राहिले. कॉलेज स्तरावर सध्या देवरुखला असणारे प्राध्यापक एल.डी. माळी, सेंट्रल जेल एरोडाम यामध्ये सिनियर जेलर असणारे मारुती चव्हाण करवडीचे, हे दोघं माझे शेवटपर्यंत चांगले मित्र राहिले. महाविद्यालयीन स्तरावर वेगळे मित्र मिळाले, पीजी स्तरावर वेगळे मित्र मिळाले, असे असंख्य मित्र मी गोळा करत गेलो, कारण माझं भांडवल मला जवळचं नातेवाईक कोणीही नाही.
0: बरोबर.
1: भाऊ नाही, बहीण नाही, चुलता नाही, चुलती नाही, कोणीही नाही, जवळचे नातेवाईक म्हणजे माझे मामा.
0: बरोबर.
1: त्यामुळं ही मित्रमंडळी ही माझे भाऊ आणि बहीण आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि हा परिवार खरं तर खूप महत्वाचा आहे. आपण आयुष्यात आणखी काय मिळवतो म्हणजे शिस्त तत्वांनुसार जे चालतो आणि त्याबरोबरीनं ही अशी जोडलेली माणसं आपल्या सोबत असणं, याहून मोठी श्रीमंती दुसरी कुठलीच नाही असं मला म्हणायचंय. नक्कीच.
1: त्यामध्ये थोडीशी खंत 1-2 गोष्टींची वाटते. मी ठरवलं होतं म्हणाशी की

0: कॉलेजमध्ये मी नोकरी करतो तिथंच मी प्राचार्य व्हावं.
1: बर.
0: दुसरी गोष्ट, शिवाजी विद्यापीठामध्ये 2000 ते 2005 साली डीन म्हणून काम करत असताना त्याच्यावरची एक हायर पोस्ट होती, ती मला मिळावी, पण त्यात तांत्रिक अडचण होती त्यामुळे ती मिळू शकली नाही.
1: बर.
0: आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मी एमपीएससी ला सदस्य म्हणून निवडणार होतो.
1: बर.
0: मंत्रालयातून मला सकाळी 11 वाजता फोन आला, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, संध्याकाळी 7 बातम्या पहा.
1: बर.
0: 7 बातम्या मी पाहिल्या, माझं नाव नव्हतं.
1: अरे बापरे.
0: कंत मनामध्ये.
1: अरे बापरे. बरोबर आहे, आपली एक स्वप्न म्हणा किंवा इच्छा म्हणा असू शकतात आणि ते नाही झालं तर ही खंत राहते, पण त्याच्यापेक्षा हे असंख्य विद्यार्थी जे घडवलेत ते खूप मोठं आहे. कारण शेवटी आई वडिलांना किंवा आपण गुरुस्थानी जर आहोत तर आपल्याला आणखी काय हवं असतं की आपली मुलं आपले विद्यार्थी इतके मोठे झाले हे सुद्धा फार, कारण पुढच्या पिढीतूनच देश घडत जातो आणि हे खूप महत्वाचं आहे.
0: म्हणून नेहमी युवा पिढींना योग्य मार्गदर्शन करणं हे माझ्या स्वभावात कायम राहील.
1: नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही म्हणलात तसं, तुमचं आता निवृत्त होऊन सुद्धा जवळपास 19 वर्ष झालेली आहेत, तर हा जो काही दिनक्रम तुम्ही सांगितलात शिस्तबद्धरित्या आजपर्यंत तुमचा आयुष्याचा प्रवास चालत आलेला आहे, याच्यानंतरही पुढचं जे काही आयुष्य आहे ते तुम्हाला दीर्घायुषी, स्वस्थ, उत्तम लाभो, आरोग्य ह्याच आमच्या सदिच्छा आहेत. श्रोते हो, 800 सरांचा हा जीवन प्रवास आपल्याला आणखीही जाणून घ्यायचा आहे, पण आज वेळेअभावी इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी अमृता खानोलकर आपला निरोप घेतेय. नमस्कार.
2: माझे जीवन कहाणी, माझे जीवन.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, 10 मे हा मातृदिन, या निमित्तानं बोलूया आपल्या आयुष्यातल्या विविध स्त्री रुपातील मातृशक्तींविषयी. जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2562-2624. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

102.7 FM कोल्हापूर। आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 11 वाजले आहेत। ऐकूया कार्यक्रम रामचरित मानस भाग मानस गान। आज या कार्यक्रमाचा भाग 338 आम्ही प्रसारित करत आहोत। गायक कलाकार सुरेश वाडकर, रवींद्र साठे, संत तुलसीदास यांची रचना, सतीश भाटिया यांची संगीत रचना।

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आत्ताचपण ऐकलत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:11 झालेले आहेत.

गाता रहे वादिली या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला बचना ए हसीनो या चित्रपटासाठी केके आणि शिल्पा राव यांचा आवाज.

गाता रहे मिरावल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता लुटेरा या चित्रपटासाठी मोनाली ठाकूर यांचा आवाज, अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना, अमित त्रिवेदी यांचं संगीत.

गाता रहे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ओम शांती ओम या चित्रपटासाठी के यांचा आवाज.

जब वी मेट या चित्रपटासाठी मोहित चौहान यांचा आवाज आताच आपण ऐकलात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी चिन्मयी श्रीपदा आणि गोपी सुंदर यांच्या आवाजात अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना, संगीत विशाल शेखर यांचं.

गाता रहे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पक्ष्यांचे लक्ष थवे, वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत.

नमस्कार श्रोते हो, ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याही दिनचर्येत बदल होतात, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते उठण्या बसण्याच्या सवयीपर्यंत त्या त्या ऋतूचा आनंद आपण आपल्या परीनं घेत असतो. आता हेच पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी चहा कॉफीचा आनंद घेताना गॅलरीतून किंवा खिडकीतून नुसतं डोकावलं तरी अनेक पक्षी दिसतात. हे तर नेहमीच आहेत असं आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, पण एखाद्या वेळेला नवा पाहुणा दृष्टिक्षेपास पडला की आपण अगदी त्याच्या

0: कडे आ वासून बघत राहतो. तसंच एखादा थवा ठराविक वेळेला ठराविक दिशेनं जाताना दिसतो. नकळत का होईना पण कुतूहल जाग होतं. त्यांच्याकडे कुठं आहे घड्याळ? या वेळी इकडं तिकडे त्यांना जायचं कसं कळतं बरं? आणि त्यांचंही गणित ठरलेलं आहे. ते नेमकं कसं आहे आणि कसं बदलत जातं याविषयी आपण अधिक जाणून घेऊया छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून. नमस्कार ऋताताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ऋता कळमणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या गेली 14 वर्ष वन्यजीव छायाचित्रकर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या अनोख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही छायाचित्र काढताना नुसती काढून चालत नाहीत तर वन्यजीवांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. तसेच 2017 सप्टेंबर पासून एका मानांकित वृत्तपत्रामध्ये जंगल पीक हे अनोखं सदर त्या लिहित होत्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आवडीची दखल अनेकांनी घेतली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. मी आता म्हटलं तसं की या पक्ष्यांचं एक स्वतःचं गणित टाइमटेबल हे ठरलेलं आहे, तर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे पक्षी मुळात स्थलांतर का करतात.
1: मुळात मी तुम्हाला सांगते की पक्षी हे आहे हे एक समृद्ध जग आहे. सुंदर रंगसंगती असलेलं, अतिशय श्रवणीय आवाज असलेलं आणि म्हणजे भरपूर सौंदर्याने भरलेलं असं हे पक्षी जगत आहे. जगभरात पक्ष्याच्या 9000 जाती आहेत, तर त्याच्यामधले 1200 पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. आता हा जो सुंदर पक्ष्यांचं जगत आहे हे पूर्णपणे 40 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर या जगामध्ये 10 पैशाच्या वजनाचा हमिंगबर्ड पण आहे आणि 135 किलो वजनाचा शहामृग पण आहे. तर इतकी अफाट विविधता या जगतामध्ये आढळते. तर हे पक्षी हे आपल्याला हवेमध्ये, झाडावरती, पाण्यामध्ये, समुद्रावरती सगळीकडे, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये सगळीकडे दिसतात. त्यांचं जे शरीर आहे ते उडण्यासाठी योग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यासाठी त्यांच्या चोची त्या पद्धतीने बनलेल्या असतात. म्हणजे शिकारी पक्ष्याची चोच अतिशय बाकदार आकडीप्रमाणे मांस फोडण्यासाठी तरबेज असते. त्याच्यानंतर पोपट वगैरे ते धान्य आणि शेंगा खाण्यासाठी तयार झालेले असतात त्यांच्या चोची. त्याचप्रमाणे स्पूनबिल आणि फ्लेमिंगोज असतात, त्यांच्या ज्या चोची आहेत चिखल गाळून बरोबर शेवाळ खाण्यासाठी तयार झालेल्या असतात. तर अशा आणि त्याचप्रमाणे त्यांचे पायही तसे विकसित झालेले असतात. म्हणजे फांदी पकडणे, पळणे, दलदलीमध्ये चालणे, पाण्यामध्ये चालणे, त्याच्यानंतर समुद्रामध्ये पोहणे, हे सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे पाय पण त्या पद्धतीने विकसित झालेले असतात.
0: आणि मग हे सगळेच पक्षी स्थलांतर करतात का? तुम्ही आता उल्लेख केलात काही अगदी कमी वजनाचे आहेत तर काही अगदी 100 च्याही वरच्या वजनाचे आहेत, तर हे करतात का सगळेच पक्षी?
1: सगळेच पक्षी स्थलांतर करत नाहीत, काही पक्षी स्थानिक पण असतात. म्हणजे जवळजवळ 40% पक्षी स्थलांतर करतील असं जरी म्हटलं तरी चालेल, पण बाकी 60% पक्षी हे स्थानिक असतात. ते फार तर ते ह्या पाणवठ्यावरून त्या पाणवठ्यावरती किंवा ह्या झाडावरून त्या झाडावरती एवढं स्थलांतर करतात.
0: बरं, तुम्ही आता खूप छान सांगितलं की प्रत्येक पक्षाची चोच आहे, पंख आहे, त्याचा आकार, त्याची रचना एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. पण जशा आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी आपण त्या आत्मसात केलेल्या असतात, तसंच या पक्ष्यांच्या सुद्धा असं असतं की ते विशिष्ट भौगोलिक ठिकाणी राहत असतात. मग ते युरोपातले असतील, कझाकिस्तान मधले असतील किंवा अगदी भारतातले असतील, ते त्या त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हा त्यांचा खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. ते जेव्हा स्थलांतरित करतात तेव्हा ते कसं त्या नव्या जागेशी जुळवून घेतात खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत?
1: ते मुळात जे स्थलांतर करतात तेच मुळे त्यांना तिथे खाणं कमी पडल्यामुळे करतात. तर आता पक्षी स्थलांतर का करतात ह्याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा येतो आणि थंडी वाढते नोव्हेंबरच्या दरम्यान. तेव्हा थंडी वाढल्यानंतर तिथे दिवस छोटा होतो, अन्नाचा तुटवडा भासतो, हिमवर्षाव व्हायला लागतो आणि पक्ष्यांना अन्न मिळत नाही. आणि पक्ष्यांना मुळात उबदार वातावरणाची सवय असते, त्याच्यामुळे ते तिथून झेप घेतात आणि उबदार वातावरणात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ते यायला लागतात. भारत, आफ्रिका इकडे ते स्थलांतर करतात. तर हा इकडे आल्यानंतर मग पाणवठ्यावरती त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळतं. साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आलेले पक्षी आपल्याकडे मार्च पर्यंत राहतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते परत जायला निघतात.
0: बरं.
1: हा,
0: आणि मग साधारणपणे त्यांचं वय हे किती असतं किंवा ते कुठल्या वयापासून सुरू करतात स्थलांतर करायला आणि साधारणपणे कोणत्या महिन्यापासून ते सुरू करतात स्थलांतर?
1: हे दरवर्षी स्थलांतर करतात, दरवर्षी त्यांचं काहीही वय असू देत, ते एक वर्षाचे असतील ते दहा वर्षाचे असतील पण

0: दरवर्षी स्थलांतर करतात, कारण दरवर्षीचा हा ज्या 4 ते 5 महिन्याचा काळ आहे तो अन्नासाठी त्यांना इथे स्थलांतर करून यायला लागतंच. आता हे अन्नासाठी ज्याचे स्थलांतर आहे हे फक्त पक्षीच करतात असं नाही, याच्यामध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात, विल्डरबीस स्थलांतर करतात, कासव स्थलांतर करतात, अगदी फार म्हणजे शतकांपूर्वी माणूस पण स्थलांतर करायचा. आर्यांचं जे सप्त सिंधूच्या परिसरातलं वास्तव्य हे स्थलांतराचंच एक नाव आहे.
1: जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या काही जागा ह्या राखीवच्या काही असतात का, आणि जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे मार्ग जे आहेत ते सुद्धा काही ठरलेले आहेत का?
0: हो, त्यांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात. तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतराचे जे थांबे आहेत, पक्षी जिथे येतात, काही पक्षी तिथे विश्रांती घेतात, थोडे दिवस थांबतात, खाणं पिणं करतात आणि पुढे झेप घेतात, काही पक्षी तिथेच थांबतात, खातात आणि तिथून परत मायदेशी जातात. तर याच्यासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जामनगर प्रसिद्ध आहे, ओरिसामध्ये आपल्याकडे चिल्का सरोवर हे खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भिगवण आहे, नळ सरोवर आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावरती जे पक्षी येतात त्यांचा मोठा थांबा राजस्थानमध्ये भरतपूर येथे आहे.
1: बरं,
0: तर म्हणजे तिथे जर तुम्ही जानेवारीच्या दरम्यान जाऊन बघितलं की सगळ्यात जास्त पक्षी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतात. तिथे बघितलं तर एखादी अशी जत्रा भरल्यासारखे ते पक्षी आलेले असतात, इतकी चिवचिवाट आणि सगळे वेगवेगळे पक्षी पाणवठ्यावरती झाडावरती भरून गेलेले असतात. म्हणजे एखाद्या लग्नाला कशी
1: वरात
0: वराड येतं ना, तसे ते वराडी सगळे जमलेले असतात. हे सगळे परदेशी पाहुणे आहेत,
1: हे
0: आपल्याकडे थोड्या काळासाठी येतात, खातात पितात आणि परत जातात. परत जातात तेव्हा ते त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीचा हंगाम म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा काळ, मग तो तिथे ते करतात. आणि परत विणीच्या हंगामानंतर पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं थोडीशी मोठी झाली की परत ते स्थलांतराची तयारी करतात.
1: बरं, त्यांचं हे चक्र सुरूच असत. बरं, तुम्ही आता इतकं छान सांगितलं की ते भारतात कुठे कुठे येतात, कुठल्या काळात येतात, किंवा त्यांच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत. पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तसंच छायाचित्रकारांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तर एक पक्ष्यांची छायाचित्रण टिपण्यासाठी तुमची तयारी जी आहे ती कधीपासून सुरू होते?
0: जेव्हा पक्ष्यांचं म्हणजे गजबजायला लागतं हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, तेव्हा आम्ही कॅमेरे खांद्यावरती टाकून म्हणजे जातोच म्हटलं तरी चालेल. असे पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतोच. तर अशा पद्धतीने जाऊन तिथे आम्ही फोटोग्राफी करतो. खूप सारे पक्षी आलेले असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये फ्लेमिंगोज येतात कच्छवरून, त्यांचीही फोटोग्राफी होते खूप प्रमाणामध्ये. भिगवणमध्ये खूप सारे परदेशी पाहुणे येतात. चिल्का सरोवरमध्ये हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: बरोबर बरोबर. पण ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी करताना कुठली खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फ्लॅश पडता कामा नये किंवा इतरही अनेक काही गोष्टी
0: असतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच फ्लॅश हा पाडायचाच नसतो, फ्लॅश वापरायचाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये आपण आहोत ह्याची पूर्ण जाणीव ठेवून त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यतेने हिंडू फिरू देऊन लांबून त्यांचे फोटो घेणं हे जास्त चांगलं आहे. त्यांना कुठलाही त्रास होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे काही खाण्याचे पदार्थ असतील तर ते त्यांच्या दिशेने न फेकणं हा एक खूप महत्वाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जाते तेव्हा लोक तसं काही करत असतील तर मी सांगायचा प्रयत्न करते, ऐकणारे ऐकतात न ऐकणारे न ऐकतात, पण त्यांना आपलं खाणं द्यायचं नाही कारण ते त्यांचं खाणं खाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं खाणं तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
1: ऋतुताई, पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही प्रकार आहेत का आणि कशा प्रकारे स्थलांतर करतात?
0: पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात, म्हणजे युरोप मधून, स्पेन मधून, सायबेरिया मधून ते भारतामध्ये आफ्रिकेमध्ये येतात. हा झाला उत्तर दक्षिण स्थलांतराचा प्रकार. तर ह्या उत्तर दक्षिण स्थलांतरामध्ये आपल्याकडे बार हेडेड गूस म्हणून एक पक्षी आहे जो आपल्याकडे दरवर्षी येतो, अगदी आपल्या भिगवणला पण येतो. तर तो जो पक्षी आहे तो माउंट मकालू आणि माउंट एव्हरेस्ट वरून उडत येतो. इतक्या प्रचंड उंचीवरून उडत येतो अशी ह्या पक्ष्याची नोंद आहे. तर त्याचप्रमाणे खूप सारे पक्षी, म्हणजे मलाड पक्षी आहे, लालसरी नावाचा पक्षी आहे, रेड हेडेड पोचाड म्हणतात त्याला, तर तोही उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. त्याचप्रमाणे नॉर्दर्न शॉवेलर उत्तर दक्षिण स्थलांतर करतो, नॉर्दर्न पिंटेल उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. ही झाली उत्तर दक्षिण स्थलांतराची उदाहरणं. जास्त प्रमाणात पक्षी उत्तर दक्षिण स्थलांतर करतात, पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एकमेव

0: बर्ड आहे जो दक्षिण अमेरिकेकडून अलास्काकडे जातो. तर हे दक्षिण उत्तर स्थलांतराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम स्थलांतर करतात. चीनमध्ये अमूर नावाचा एक छोटा भाग आहे, तर तिथे जे फाल्कन पक्षी आहेत, फाल्कन हा शिकारी पक्षी आहे, तर फाल्कन पक्षी तिथे जे आहेत त्याला अमूर फाल्कन असं म्हटलं जातं. ते आपल्याकडे येतात नागालँडमध्ये, ते थोडी विश्रांती घेतात आणि नागालँडमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे हजारो थवेच्या थवे साऊथ आफ्रिकेकडे वळतात. तर साऊथ आफ्रिकेकडे हे आहे पूर्व पश्चिम स्थलांतराचं उदाहरण. तर अमूर फाल्कन विषयी सांगायची पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी ह्या पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. जी शिकार थांबवण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी खूप प्रयत्न केले आणि आता ती संख्या अक्षरशः म्हणजे नाहींच्या बरोबर आलेली आहे. त्यांची आता अजिबात शिकार होत नाहीतर पूर्वी त्यांना पकडलं जायचं. तर आता हा प्रकार खूप बंद झालाय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अमूर फाल्कनचं पण स्थलांतर होतं. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पण स्थलांतर होतं. हे प्रत्येकाची वेगळीवेगळी उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पर्वतीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. पर्वतीय स्थलांतर म्हणजे आपल्याकडे आल्प्स, अँडीज, हिमालय असे मोठे मोठे पर्वत आहेत. ह्या पर्वतांवरती जेव्हा प्रचंड वरच्या भागावरती थंडी पडते तेव्हा त्यांना तिथे अन्न मिळत नाही. मग फिंचेस, फिजेट नावाचे जे पक्षी आहेत ते वरून खाली उतरतात. वरून खाली उतरतात त्याला अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणतात. तर हे फिंचेस आणि फिजेट जे असतात ते अल्टिट्यूड मायग्रेशन करतात. अतिशय छोट्या आकाराचे गडद लाल, गडद निळे, गडद हिरवे असे सुंदर रंग त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याचबरोबर ध्रुवीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. ध्रुवीय स्थलांतर म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येणे आणि दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवाकडे जाणे. तर याच्यामध्ये येतो तो आर्क्टिक टर्न नावाचा पक्षी. आर्क्टिक टर्न उत्तरेकडून जे झेपावतो तो दक्षिण ध्रुवावरती जाऊनच थांबतो. हो, आणि दक्षिण ध्रुवावरती तो त्याचा पूर्ण समर तिथे व्यतीत केल्यानंतर तो तिथून परत उड्डाण घेतो आणि तो उत्तर ध्रुवावरती येतो. मध्ये तो कुठे थांबत नाही. खूप पक्षी मध्ये थांबतात, खूप पक्षी सलग प्रवास करतात.
1: अच्छा, म्हणजे हे सलग प्रवास करणारे सुद्धा पक्षी आहेत.
0: हो.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की काही पक्षी जे असतात ते डोंगरावरनं खाली उतरतात कारण का तिथे खूप थंड वातावरण असतं. पण मग असे जे छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते खाली उतरतात किंवा जवळपासच्या भागात जातात, म्हणजे ते कुठल्या कुठल्या भागांमध्ये स्थलांतर करतात?
0: ऍक्च्युली ते उंचावरतीच असतात. आपल्याला जरी ते खाली उतरतात असं वाटलं तरी चोपटा वगैरे जे हिमालयाचे भाग आहेत आपल्याकडे, चोपटा नावाचं हे आहे, त्याच्यानंतर नंदिनी नावाचं शिखर आहे तिथेच वरती, तर ते तिथपर्यंत येतात, तिथे त्यांना अन्न मिळतं. मग त्यांची फोटोग्राफी करायची असेल तर आम्हाला तिथे जायला लागतं.
1: म्हणजे त्या तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा हे सगळे कॅमेरे घेऊन तुम्हा मंडळींना जावं लागतं. मग तिथे फोटोग्राफी करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला तोंडावं लागतं?
0: ऍक्च्युली हे हिमालयामध्ये फोटोग्राफी करताना, पक्ष्यांची फोटोग्राफी करताना, आपल्या हिमालयामध्ये फार सुंदर पक्षी आहेत. स्थानिक पक्षी पण तितकेच सुंदर आहेत, मायग्रेटरी बर्ड्स पण तितकेच सुंदर आहेत, पण चॅलेंज पण तेवढेच मोठी आहेत. एक तर ट्रायपॉड लागतं.
1: हो,
0: ट्रायपॉड आणि त्याच्यावरती आमच्या लेन्सेस आणि कॅमेरा सगळ्याचं मिळून वजन एक 8 ते 9 किलो वरती जातं. आणि खाली आणि वर असे उंच उतार चढ खूप आहेत हिमालयामध्ये. म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं. थांबला, मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचा. हे असं चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे. कुठे निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेला असतो तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो.
0: हाय अल्टिट्यूड
1: आणि एकीकडे हे फोटोग्राफी करताना हा सुद्धा पेशन्स सांभाळायचा असतो. म्हणजे हे मूड स्विंग्स आणि हे सगळं तारेवरची कसरत आहे. तुम्ही कसं हे सगळं सांभाळलं?
0: ऍक्च्युली निसर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना तुमचे मूड वगैरे स्विंग होतात असं मला नाही वाटत. कारण निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला ह्या अशा साध्या गोष्टींचा त्रासच होत नाही. ते त्याचं रूप इतकं विराट आहे, त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा एखादा छोटा पक्षी मला कॅमेराबद्ध करायचाच आहे, आता मी हिमालयन मोनाल हा तसा मोठा पक्षी आहे, मला तो हिमालयामध्ये मिळाला, म्हणजे त्याचे रंग बघितले तर थक्क व्हाल असे रंग आहेत. त्याला रेनबो म्हटलं तरी चालेल. पृथ्वीवरचा निळे, जांभळे, लाल, केशरी, हिरवे, मोरपंखी सगळे रंग त्या पक्षामध्ये आहेत. तर त्या पक्षाची फोटोग्राफी करायला आम्ही गेलो होतो तेव्हा ऍक्च्युली भान आपण विसरलेलो असतो. फक्त आपलं टार्गेट आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या अधिवासामध्ये, आता मोनाल घ्यायचा आहे तर बर्फामध्येच घ्यायला पाहिजे. बर्फात

0: तस राहणारा पक्षी आहे तर बर्फामध्ये मिळावा म्हणून मग जास्तीत जास्त कोशिश करायची आणि बर्फामध्ये घ्यायचा. मग समजा तो खालच्या बाजूला असेल आपल्यापेक्षा तर मग खाली झोपून घ्यायचा, बॅकग्राऊंडला काय येतंय हे बघायचं. किंवा तो उंचावरती असेल तर मग उभं राहून किंवा कशावरती तरी चढून कठड्यांवरती वगैरे तसा फोटो घ्यायचा. जसे पक्षी तुमच्या समोर असतील त्या क्षणी ते डिसिजन्स घ्यायचे. कलर त्यांना लाईट कुठून मिळतो आहे हे बघायचं, त्याच्याप्रमाणे आपले कॅमेरे ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुमची कॅमेऱ्यावरची पकड, तुमचा आजूबाजूच्या परिस्थितीवरचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. की एखादा पक्षी कसं असतं, किंगफिशरचं कसं आहे, तो आता समजा एका फांदीवरती बसलाय, मी त्याचा फोटो घ्यायला गेली आहे, तो उडून गेलाय, पण तो उडून गेलाय म्हणून मी नाराज होऊन फांदीवरून बाजूला व्हायचं नाही किंवा दुसरं काही बघायचं नाही, तो थोड्या वेळाने परत तिथे येतो. तर अशी जर आपल्याला पक्ष्यांच्या सवयींची माहिती असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. म्हणजे हिमालयीन मुनाल साधारण किती वाजता बाहेर पडतो, की तो आतमध्ये जो बसलेला असतो तो दिवसा आतमध्ये का बसतो, कारण त्याला इतके व्हायब्रंट कलर्स आहेत की तो वरून शिकारी पक्ष्यांना फार इझिली दिसतो, त्याच्यामुळे ते त्याला उचलू शकतात. त्याचबरोबर जे स्थानिक कुत्रे असतात ते त्यांना खाऊ शकतात, त्याच्यामुळे तो दिवसभर लपून बसतो आणि थोडीशी संध्याकाळ झाली आणि पक्षी कमी झाले की तो बरोबर 5-5:15 दरम्यान तो बाहेर येतो. मग तुम्हाला त्यांच्या सवयी माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यांच्या वेळा माहिती पाहिजे आणि मग त्याच्यावर तुम्ही फोटोग्राफी करू शकता.
1: अगदी, तुम्ही इतकं तर छान अभ्यास केलेला आहे. खरं तर त्यांच्या सवयी समजून घेणं म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो काढताना असं आपण करतो की बाबा तू असा बघ, त्याचे मूड सांभाळणं, हे पक्ष्यांचे तुम्ही मूड सांभाळताय खरं तर फोटोग्राफी करताना. पण हे सगळं करत असताना काहीतरी स्वतःला लागू नये किंवा काही खर्चटू नये याची आपली पण एक खबरदारी घेणं गरजेचं असतं. तर हा सगळ्याचा ताळमेळ कसा साधावा लागतो, म्हणजे एकीकडे बॅकग्राऊंडचे कलर जे आपण बदलू शकत नाही, जे आहे तसेच आपल्याला ठेवायचे असतात, एकीकडे स्वतःलाही सांभाळायचं असतं फोटोग्राफी करताना, तर त्याविषयी काय सांगाल?
0: थोडी तारेवरची कसरत असते पण ती करायला लागते. कधी कधी बॅकग्राऊंड हवं तसं मिळतच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे तो पक्षी जास्त चांगल्या अवस्थेत मिळतो. पण मिळून जातं, जंगल तुम्हाला कधी निराश करत नाही, ते तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतं, काहीतरी वेगळं देऊनच पाठवतं. आज जर तुम्ही निराश झालात तर उद्या तुम्ही नक्की होणार नाही. हा म्हणजे म्हणतात ना, निसर्गावरती तुम्ही जितकं प्रेम कराल तितकं तो तुम्हाला भरभरून देतो. तर तसं आहे.
1: हे पक्षी कुठून कुठे येतात आणि कुठे कुठे जातात, थोडस आधी आम्हाला मुंबई बद्दल, मग महाराष्ट्र आणि मग भारताबद्दल सांगा.
0: ओके, तर मुंबईमध्ये फ्लेमिंगोच येतात, कच्छवरून येतात. आपल्याकडे आल्यानंतर ते मुंबईमध्ये जवळजवळ म्हणजे मेच्या शेवटपर्यंत तिथे राहतात. त्याच्यानंतर परत कच्छला गेल्यानंतर ते जे पाणथळीचे प्रदेश आहेत तिथे असे बशीच्या आकाराची घरटी बनवतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि मग पिलांना जन्म देतात. ते पिलं झाल्यानंतर परत त्यांना घेतात आणि स्थलांतर करून मुंबईकडे येण्यासाठी निघतात. तर आता ह्या दरम्यान काय असतं, पक्षी जेव्हा म्हणजे अंडी घालतो किंवा विणीचा हंगाम ज्याला म्हणतात, त्या दरम्यान पक्ष्याच्या शरीरामध्ये प्रचंड असे बदल होतात. नर जो असतो तो जास्त तेजस्वी, जास्त सुंदर दिसतो, कारण त्याला मादीला भुलवायचं असतं. ती जर हो म्हणाली तरच तो प्रजनन करू शकणार, तरच त्यांना पुढे पिलं होणार. तर त्याच्यामुळे जास्त तेजस्वी रंगाचा नर मादी शोधते. जास्त तेजस्वी रंग म्हणजे जास्त आरोग्य. तर त्याच्या कॅरेटोनाइड नावाचं जे पिगमेंट आहे, जे फळ बेरीज बिया याच्यामधून त्यांना मिळतं, त्याच्यामुळे त्यांना हे लाल निळा पिवळा हे कलर प्राप्त होतात. तर जितका कलर जास्त चांगला तितका तो नर जास्त म्हणजे काय म्हणू आपण त्याला सुदृढ असं ती समजते आणि मग ते मेटिंग करतात आणि नंतर पिलांना जन्म देतात.
1: बर बर. आणि ह्या पक्ष्यांचा अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, कारण आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की आपण खूप वर्षांपासून आपल्या गावी जातोय, दरवर्षी आपण कोकणात जातोय, आपल्याला ते सगळं जसंच्या तसं दिसतंय, आपला वाडा, आपलं घर, आजूबाजूची शेती, आंब्याची झाडं, आपल्याला ते बघायची सवय आहे. आणि एक वर्ष तुम्ही गेलात आणि तिथे काहीच नाहीये, तिथे एक बिल्डिंग उभी राहिलीये, तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल?
1: पावसाळ्यासारखं
0: काय होईल? तसंच त्यांचं होतं. म्हणजे काय करावं, कुठं जावं, आणि मुळात ते आलेले असतात स्थलांतर करून, त्याच्यामुळे ते थकलेले असतात, त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना विश्रांतीची गरज असते. मग असा अधिवास जर त्यांचा नष्ट केला गेला तर ते सैरभैर होतात, ते मरतात, त्यांना कुठे जावं हे कळत नाही आणि मग खूप प्रमाणामध्ये त्यांची म्हणजे पक्षाचे जीवितहानी होते असं म्हटलं तरी चालेल.
1: त्याबद्दल काही सांगू शकाल की असा एखादा किस्सा की ते चुकून त्यांची दिशाभूल झाली?

0: गेली किंवा ते वेगळ्याच दिशेने गेले होते.
1: आपल्याकडे सायबेरियन क्रेन नावाचा अतिशय सुंदर पक्षी येत होता भारतामध्ये, वर्षानुवर्ष तो आला, पण मध्ये अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धाचे जे वरती म्हणजे बॉम्बचे धुराळे आणि हे ते जे धूळ याच्यामुळे तो रस्ता चुकला आणि सायबेरियन क्रेन कुठेही भरकटले गेले. ऍक्च्युली त्यातले खूप मेले. सायबेरियन क्रेन हा आता अतिशय रेअर आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ म्हटलं तरी चालेल. तर असं पण पक्ष्यांची खूप हानी होते.
0: बरं, आणि असं झालंय का कधी की या पक्ष्यांची दिशाभूल झालेली आहे पण नागरिकांनीच त्यांना मदत केलेली आहे?
1: काय होतं, कधी कधी हिमवादळं होतात, कधी जोराची वादळं होतात, त्याच्यामुळे कधी समजा आता युद्ध चालू होतं आपल्याकडे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पक्षी रस्ता चुकतात. रस्ता चुकतात, तर एक उदाहरण मी तुम्हाला देते. इंग्लंडमध्ये ग्लासगो नावाचं शहर आहे, तर त्याच्यामध्ये एक वर्षी जवळजवळ 5-1 लाख पक्षी उतरले होते. एकदम ते एकाच दिवशी म्हणजे तिथे उतरले आणि जेव्हा नागरिकांनी सकाळी उठून पाहिलं तेव्हा सगळीकडे गाडीवरती, मैदानावरती, घरांवरती, घराच्या टप्प्यांवरती, जिथे दिसेल रस्त्यांवरती पक्षी असे गच्च भरून बसले होते. त्यांना कळे ना की काय करावं. मग त्यांनी संपर्क केला की आम्ही आता ह्या क्षणी यांच्याशी म्हणजे ह्यांना जास्त कमीत कमी त्रास व्हावा असं काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवा आणि ते त्यांच्या प्रमाणे ह्याच्यानी उडून जातील. जेव्हा वातावरण निवळेल किंवा हिमवादळ थोडंसं कमी होईल तेव्हा ते जातील. तर ते 3 दिवस तिथे राहिले आणि 3 दिवसांनी मग एक एक थवा असा उडून परत स्थलांतर करायला निघून गेला.
0: अरे वा, म्हणजे नागरिकांनी इतक्या
1: नागरिकांनी
0: सहकार्य केलं, मस्त. मुळात जेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते काय तयारी करतात आणि स्थलांतरादरम्यान सुद्धा त्यांना काही गोष्टींसाठी रेडी राहावं लागतं का?
1: स्थलांतराच्या पूर्वी त्यांच्या जीवनातला हा एक फार मोठा भाग आहे दरवर्षी स्थलांतर करणे हा. तर त्याच्यामध्ये त्यांना तयारी ही प्रचंड करायला लागते. तर आपल्या पक्षाच्या वजनाच्या 40-60% चरबी ते भरून घेतात, ते खूप खातात आणि चरबी भरून घेतात. तर त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फॅट जास्ती भरून घेतात, कारण एक फॅटनी म्हणजे जास्त कॅलरीज त्यांना मिळतात. तर जास्तीत जास्त फॅट भरून घेतात. त्याच्यानंतर जे पक्षी वृद्ध असतात ते त्यांचे जुनी पिसं त्यांचा ऱ्हास करतात, त्यांना पिच्छ ऱ्हास असं म्हणतात. तर त्यांचे पंख सगळे गळून जातात, त्यांना नवीन पंख येतात, तोपर्यंत ते थांबतात. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही तयाऱ्या झाल्यानंतर मग ते तिथून निघतात, म्हणजे सगळे स्नायू बळकट झाले, फॅट्स वाढले, नवीन पंख आले की मग ते तिथून निघतात. आणि मग स्थलांतर जिथे करायचं आहे त्या दिशेने ते उड्डाण घेतात. तर उड्डाणादरम्यानही त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. आता हे उड्डाण घेताना आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो की हे पक्षी रस्ता चुकत नाहीत का? वर्षानुवर्ष चाललेले हा जो की बाबा हे पक्षी इथेच कसे येतात, बरोबर जामनगरलाच कसे येतात, बरोबर ओरिसालाच कसे येतात, बरोबर भिगवणलाच कसे येतात,
0: त्यांच्या जागा
1: चुकत नाहीत का? त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत, तर त्यांचे रस्ते चुकत नाहीत. त्यांचे रस्ते का चुकत नाहीत तेही आपण बघू. कारण ते जेव्हा उडतात हवेमध्ये तेव्हा खूप उंचावरून उडतात. उडताना पंखाची स्थिती अशी असते की ते रडार सारखं काम करतात, म्हणजे हवेच्या ह्याच्याप्रमाणे ते उडतात. कमीत कमी एनर्जी वेस्ट व्हावी अशा पद्धतीने त्यांचं उड्डाण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते हवेत उडतात तेव्हा त्यांना बरेच हिमवादळांचा सामना करायला लागतो, वादळांचा सामना करायला लागतो. पण हवेमध्ये जर दिवसा स्थलांतर करणारे पक्षी असतील तर ते सूर्याचा आणि त्याचे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा उपयोग करून घेतात दिशादर्शक म्हणून.
0: अच्छा, आणि
1: त्यांना ते ज्ञान आहे.
0: बरं, आणि जे रात्री स्थलांतर करतात,
1: जे पक्षी रात्री स्थलांतर करतात ते पक्षी चंद्र आणि ग्रह तारे आणि चुंबकीय पृथ्वीचं त्याचं ते उपयोग करतात आणि आपला मार्ग नीट करतात. तर आपल्याला वाटतं की पक्षी हे कुठूनही कुठेही जात असतील, तर नाही, त्यांचे आखीव रेखीव आकाश मार्ग आहेत. जसे विमानाचे मार्ग आहेत तसे पक्ष्यांचे पण मार्ग आहेत आणि हे सगळं त्यांच्या जीन्स मध्ये आहे. म्हणजे त्यांच्या डीएनए वरती लिहिलंय म्हटलं तरी चालेल. एखाद्या स्थलांतरित पक्षाने जर एखाद्या वर्षी स्थलांतर केलं नाही तर तो अतिशय बेचैन होतो. हे प्रयोगाअंती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीन्स वरतीच हे लिहिलेलं आहे की इतक्या दिवसानंतर तुला ह्या इकडे
0: जायचं,
1: इथून तुला परत यायचं. तर तयारी पण त्यांना प्रचंड लागते, अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती मात करून त्यांना जगायला लागतं. बरेचदा अडचणीमध्ये ते मरतात सुद्धा. आता ध्रुवीय स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत ते एका टप्प्यात एवढा मोठा प्रवास करतात.

0: तर त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी त्यांचा शक्तिपात होऊन ते समुद्रात पडू पण शकतात. हा म्हणजे त्यांची तयारी जर कमी पडली तर तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पण त्यांना त्रास होतो, म्हणजे मरू शकतात पक्षी. शक्ती कमी पडली तर ते मरतात. आणि बरेचदा ते येतात पण स्थानिक पक्ष्यांशी त्यांना अन्नासाठी सामना करायला लागतो, कारण स्थानिक पक्ष्यांना पण अन्न हवं आणि त्यांना पण हवंय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सामना करत करत, त्यांच्याशी ऍडजस्ट करत करत त्यांना तिथे राहायला लागतं. मग एकदा काय ते राहिले की मग ते 4 महिने राहतात. मग भरपूर खाऊन पिऊन घेतात, विश्रांती घेतात. आणि जे पक्षी थांबून प्रवास करतात तेही थांबतात, खातात पितात, 5-6 दिवस विश्रांती घेतात आणि मग थव्या थव्याने पुढे उडतात.
1: बरं,
0: त्यांच्या थांबायची पण ठिकाणं ठरलेली आहेत.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की ते त्यांच्या चरबी म्हणजे कॅलरीज ते वाढवतात, प्रथिनं थोडी कमी असतात, पण मग ह्याच्यात काय काय पाहायला मिळालं आहे स्थलांतरा दरम्यान आणि आधी किंवा नंतर सुद्धा त्यांच्या वजनामध्ये कमी जास्त प्रमाण हे झालेलं आहे, अभ्यासात काय काय दिसून आलं?
0: ऍक्च्युली त्यांचं वजन ते वाढवतात आणि स्थलांतरा दरम्यान ते कमी होतं, कारण तेवढी शक्ती त्यांची जाते आणि परत ते जातात वेळीच्या हंगामामध्ये, तेव्हा परत त्यांचं वजन ते वाढवतात. इथे त्यांनी खाल्लं प्यालेलं असतं, त्याच्यामुळे परतीचा प्रवास त्यांचा सुखकर होतो. तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणजे मेटिंगचा काळ सुरू होतो, त्याच्यामध्येही त्यांना खाणं पिणं तिथे मुबलक असतं, कारण तिथे समर सुरू झालेला असतो. ते जेव्हा परत त्यांच्या मायदेशी जातात, म्हणजे जिथे ते अंडी घालतात तो त्यांचा मायदेश आणि जिथे ते येऊन थोड्या दिवसासाठी राहतात तो त्यांचा स्थलांतर करायचा प्रदेश.
1: बरं, या पक्ष्यांना टॅगिंग सुद्धा केलं जातं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: हो, टॅगिंग त्यांना एवढ्यासाठी केलं जातं की त्यांचा अभ्यास करता यावा, की ते कुठून कुठे उडतायत, कुठल्या जातीचे पक्षी आहेत, किती जातीचे पक्षी एकत्र उडतायत. असं नाहीये की बाबा फक्त म्हणजे शिकारी पक्ष्यातले गरुड एकत्र उडतायत असं नसतं, त्याच्यामध्ये मिक्स पण होतात दुसरे पक्षी. अशा प्रकारे पण त्यांची उड्डाणं असतात. तर कुठले पक्षी कुठून कुठे जातात, मार्ग कुठचे आहेत, हे सगळं त्यांना समजण्यासाठी त्यांना टॅगिंग केलं जातं.
1: बरं,
0: आणि त्या टॅगिंगचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला जातो. एकदा तर त्या टॅगिंगवरून एक खूप रेअर पक्षी मिळाला होता. आणि मग टॅगिंग करून त्यांनी लिहिलं त्याच्यावरती, त्याला बांधलं ते आणि पाठवलं. ज्याला मिळालं त्यांनी ते रिसीव्ह केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पेपर प्रसिद्ध केला की हा दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्षाची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खरं तर एक क्षणात बसतो, दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो. अशा वेळेस पेशन्स चेक होतातच, त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून. शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना आम्ही गाडीत असतो आणि शिकारी पक्षी झाडावरती वगैरे असतात, पण जेव्हा ते खाली उतरतात. आता राजस्थानमध्ये तालचापर नावाचं एक ठिकाण आहे, तर तालचापरच्या तिथे त्याला स्थानिक भाषेमध्ये सांडा म्हणतात. पायनी टेल लिझर्ड असं त्याचं नाव आहे. एक मोठं लिझर्ड आहे, अतिशय जाड कातडीचं. ते बिळामध्ये लपलेलं असतं 6 महिने आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट लागल्यानंतर ते सकाळी साधारण 8:30-9 दरम्यान ते सांडा बाहेर येतात आणि ते आल्यानंतर त्यावरतून गरुडां वगैरेंना एक एक मैल दिसतं. त्यांची दृष्टी तेवढी तीक्ष्ण असते, तर ते वरून त्यांच्यावरती झेप घेण्यासाठी येतात. त्याच्यामुळे आम्ही साधारण 9:30 वाजले की ती साधारण बिळ असतात, त्यांच्या अवतीभोवतीच आम्ही कुठेतरी आय लेव्हलला झोपलेलो, लिटरी खाली झोपलेलो असतो. कारण गरुड खाली उतरणार आहे आम्हाला माहिती आहे, कारण गरुड खाली येतो बरोबर त्या लिझर्डला तो उचलतो, तो लिझर्ड बाहेर आला दुसऱ्या बिळात जायच्या आधी बरोबर गरुड त्याला उचलतो की घेऊन वरती. तर हे जे त्यांचं आहे तर तो पॉइंट मिळतो, म्हणजे पटकन गरुडाने लिझर्डला धरलंय आणि दोन्ही ह्याच्याने तो असं हवेत उडालाय. तर तसे फोटो खूप हवे असतात, ते मिळतात.
1: पण हे क्षणार्धात टिपणं खूप गरजेचं असतं, कारण का आपल्या डोळ्याचा पाता लवकर आला तर तोपर्यंत ते उडून जातात कारण लगेच. असं कधी झालंय का की एखादा फोटो तुमच्याकडनं क्लिक झाला आणि असं वाटलं की वाह बस हेच हवं होतं?
0: खूपदा झालंय माझं पक्ष्यांच्या बाबतीत असं खूपदा झालेलं आहे, म्हणजे हमिंग बर्ड्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी परवा कोलंबियाला गेले होते. कोलंबिया हा देश वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण माझ्या मते तो फार सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे आणि तिथले पक्षी खूप सुंदर आहेत. तर असं म्हणजे प्रत्येक पक्षाचा फोटो काढला की वाह किती

0: सुंदर असं म्हणणे इतपत सुंदर फोटोग्राफी झाली. आणि तालचापरला जे मी तुम्हाला म्हटलं मोठे मोठे गरुड, प्रचंड मोठे मोठे गरुड जे युरोप मधून येतात, फिनलँड मधून येतात, तर त्यांची फोटोग्राफी जेव्हा ते त्यांचा तो सांडा घेऊन वरती मग ते जाऊन झाडावरती बसतात, मग झाडावरती बसले की ते खात असले की परत आपण खालून त्यांची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळे तसे प्रसंग खूप येतात.
1: बरोबर. तर असे हे पक्षी जगभर भ्रमण करत असतात, आपल्या भारतात सुद्धा येतात, आणि मग पक्षी अभ्यासकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असते. खरं तर त्यांना जितकं टिपू तितकं कमीच वाटत राहतं. आणि ह्या सगळ्या अभ्यासाबद्दल, तुमच्या या छायाचित्रकारितेबद्दल आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालं, त्याबद्दल ऋता कळमणकरताई मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, पक्ष्यांचे लक्षात हवे वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतहो, सध्या आपण निसर्गामध्ये वसंत बहर अनुभवतोच आहोत. आता काव्यांमध्ये हा वसंत कसा फुललाय याविषयी दोन कवींमधला संवाद आपण ऐकणार आहोत. ऐकूया ऋतू बहरताना. सहभागी होतात संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर.
1: नमस्कार, मी संकेत म्हात्रे. आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतू विषयी बोलणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे, सर्व कवींचा ऋतू आहे. कारण त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे. तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्या अशा वाटतात. त्या अशा आहेत की नभात नभ गुण तले, नभ नभा मध्ये लोपले, नभास नभ भेटले, नभ नभा वरी लोटले, निळे नितळ म कळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे.

0: रसे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिरजे डिग्गीकर आज आमच्या बरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे आणि आज त्यांच्या बरोबर वसंत ऋतू विषयी बोलताना मला फार आनंद होतोय. तर भारतीताई, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे, तुमच्या कविता वाचताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
1: खूप धन्यवाद संकेत, तुझ्यामुळे हा योग आलेला आहे. मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत.
0: क्या बात आहे.
1: वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे. वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे. तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलं आहे, जे अगदी सुयोग्य असं आहे. आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला. म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचली. हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे, पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही, अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते, ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे. हे गोड गाणं खरं तर अर्चना गोरेंनी गायलंय, पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते. तर वसंत आणि कृष्ण. कदंब तळी झुलतो बघ झुला, कदंब तळी झुलतो बघ झुला, वनांतरी ऋतुराजा आला, पराग सिंचित किंचित गंधित, झुळका ऐन दुपारी वाहत, पराग सिंचित किंचित गंधित, झुळका ऐन दुपारी वाहत, फुलवत काटा अंगांगाला, वनांतरी ऋतुराजा आला. दिन सोन्यासम साजिरवाणे, दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे, दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे, एक तुझीच उणीव श्यामला, एक तुझीच उणीव श्यामला, वनांतरी ऋतुराजा आला, तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, वसंतागमी रमण सृष्टीला, वनांतरी ऋतुराजा आला.
0: वा रे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे. आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही तर सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्यात अवतरतो. तर अशा आशयाची माझी कविता आहे की कविताई. तुला जुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, तुला जुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई, कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई, तुला जुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळे वनराई, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळे वनराई, अर्थ उमगतो अंधारातून पिवळी ही पुण्याई, अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई, गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई, सत्य गोजिरे लिहित असते तुझ्या तली कविताई, तुला जुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई. तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी, या निर्मिती पाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो. मला असं वाटतं की ताई, तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत, तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्या आहेत आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्या आहेत. तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे.
1: धन्यवाद संकेत, अगदी माझ्या मनातलं बोललं असतो. आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि अगदी पश्चिमी वातावरणात तुझ्या या विजमाने मला नेऊन सोडलेलं आहे. इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते. हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पाहावं. त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य उतरलेलं आहे, कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे. तर या कवितेचं थोडंसं पार्श्वभूमी

सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय. भोवताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही, तो मनाने त्यातच रमलेला आहे. ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो, त्याचं ऐहिक वय काहीही असू देत. तर ही ती कविता आहे सुमंदारमाला वृत्तात, ही आहे बोटिंग पार्टी. जरा जीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. जरा जीर्ण तो आज

0: जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. चिरेबंद वाड्या तो कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैल चित्रे पुन्हा न्याहाळे. कसा थांबतो त्याच चित्रा पुढे तो. मिती लांघतो त्यात सामावुनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. सुशोभित सज्जात हा एक बेळा सखणा साजणांचा इथे रंगला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधु चंचला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधु चंचला. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. प्रिया मात्र त्याची पिलाशीच एका सहेतू कशी कौतुके खेळते. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. ऋतू प्रीतीचा एकदा लाभला हा. ऋतू प्रीतीचा एकदा लाभला हा. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
1: क्या बात है. वाह वाह. एक फार वेगळी ऊर्जा आणि फार वेगळी शक्ती आहे संधी तुमच्या शब्दांमध्ये. आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही तर आपल्यात काहीतरी चिरंतन राहावं किंवा आपल्यात काहीतरी चिरंतन जागं व्हावं असा हा सगळा ऋतू आहे.
2: अगदी अगदी.
1: तर मला पुन्हा जरा थोडस कृष्णाकडे वळावं असं वाटतं कारण कृष्णाने आपल्याला वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही तर ती आपल्या मनातली अंतरातली खर तर जागा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा.
2: आणि
1: तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे. तर अशी वृंदावन नावाची माझी ही कविता आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात.
2: क्या बात है.
1: स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. हे कारंज ताल धरत तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर खुलून येत अचानक नभाशी भिडत. हे कारंज ताल धरत तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर फुलून येत अचानक नभाशी भिडत मध्येच अदृश्यही होत. आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेत. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. अमृत फुलांचा गंध येतो आणि हे कारंज काही केल्या विसरत नाही. अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहत. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. मला ठाऊक आहे बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटत शेवटची बस निघून गेल्यासारखं. तेव्हा हे कारंज शोधा. कुणास ठाऊक कदाचित आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल.
2: संकेत या कारंजाकडून तू त्या प्रतिभेच्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस जे आपल्या आतमध्ये असतं. आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो. त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो. कधी कधी ते कारंज बंद पडतं. गंजतं काय होतं त्याला माहिती नाही. कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते. तर त्या कारंजाने वाहत असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे. आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे. म्हणजे नुसती प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. तर कवितेचा वसंत कविता हीच वसंत असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवत आहे.

0: कारण कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे.
1: काय बात आहे.
0: कारण ती जी शेवटली कविता असते, आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही. नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही. आताच्या ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट, पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो. तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता. शेवटली कविता. आक्रमता पथ संतत सोबत संथपणे करते कविता. आक्रमता पथ संतत सोबत संथपणे करते कविता. झांजरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता. पूर्ण कफल्लक भासत जीवन, पूर्ण कफल्लक भासत जीवन त्यात उचंबळते कविता. सर्व निरर्थक, सर्व निरर्थक का रस माधुर त्यातच उन्मळते कविता. हे व्यवहारिक दारुण वास्तव यात कुठे नसते कविता. पोट भरू तडजोड पदोपद काय इथे दिसते कविता. ऊन मुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. ऊन मुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. जे जग जाणत सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता. मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राणभूली कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राणभूली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता.
1: वा रे वा, क्या बात है. एक मला फार जाणवत आणि ही माझी खरतर फार आवडती कविता आहे तुम्ही लिहिलेली. तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला पूर्ण तारून पुढे जायचं असतं. त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं, पण तिथे पोहोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते. जसं आपण म्हणतोच की 9 महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो तशी ही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं. तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती. जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती. जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे मोकळा जीव होतो किती. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती. जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं. आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे. सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालोय, तर मला तुमच्या तोंडूनच तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे. तर ताई तुमची पुढची कविता मला ऐकवा.
0: माझी पुढची कविता ऐकवते, पण तुझ्या बरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे. आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाही, खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे. एवढंच सांगू शकते, काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तर ही पुढची कविता जी आहे वसंत आणि वार्धक्य. वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे. अगदी मनाचं तारुण्य म्हणजेही वसंत आहे. आणि शिशिर पांझरीचा ऋतू आहे वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे. पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली तो टू फू हा चिनी कवी इसवी सन 712 ते 718 म्हणजे आता 1300 वर्ष लोटली आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी

0: सर्व आशयाई कवी परंपरा आपल्या समोर उभी राहते की 8व्या शतकात हा माणूस असं लिहितोय, म्हणजे तो वृद्ध कवी आहे, तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय, तो वसंत त्याला रमवत नाही. ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय आणि बाहेर तर वसंत आहे, त्याला काही स्मृतीचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी. तर आपण ही सुंदर कविता ऐकूया. ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरिणीचा जुना बाज शिखरिणी वृत्ताचा निवडलेला आहे. इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केली कारण मला काही मांडारिन येत नाही, पण आशयकोश रसिकांपर्यंत पोहोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे. आपण काही पंडित नाही आहोत, आपण कवी आहोत. वसंत आणि वार्धक्य. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती. तृषा प्राशायाला जीवलोग जुना सोबत नसे, रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरत असे. खुळाये उन्मादी बहर कहराचा उमलुनी, नदी झाकोळे मी फिरत भय व्याकुळ तिथुनी. दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता, दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता. असे होते आता वय उतरता केस पिकता. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे, कळक म्हणजे बांबू. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. घरे दोचव कोठे बहर भिडले लाल ढवळे. वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती. मधू मद्या संगे मग कटकटे दूर पळती. आता तो शा ओ या शहराकडे आलाय. फुले शा ओ ची ही उगवतीकडे धूळ भरली. मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली. जिथे सोनेरी से चषक सरती नृत्य निपुणा, रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना. नदीच्या पूर्वेला कबरस्थळ हुवँग मुनीचे. हळू वाहे वारा फिकट तैथे रूप ऋतूचे. पिके पीचांचाही बहर कुणीला मालक इथे. खुडू साठ्यासाठी गडद फळकी लाल सरते. मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले. दहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले. थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती. सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती. मला नाही प्रीती बहर ऋतूची मी मरावे. मला वार्धक्याचा बहर सरता भार भिवे. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. तुरळक कुठे फुल फुलता.
1: क्या बात है, वा वा. ताई एक फार मला गंमत वाटते, जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता, मला असं वाटतं की भारतामध्ये फार असे कमी अनुवादक कवी असतील जे मीटर मध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा, आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानाने घेतलं जातं. तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय. आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं वजन सांभाळलं आहे, शब्दांचं वजन सांभाळलं आहे, तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये, फार कमी कवींमध्ये आहे. तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना, माझ्या कविता शेअर करताना. अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही. एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे, ती मी वाचतो. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केश रसडा. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केश रसडा. रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा. कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा. कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा. ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा.
0: क्या बात है.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा.
0: खूप सुंदर.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा. त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा. सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती. सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती. परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती. संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी. संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी. त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण. रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
0: वा वा.
1: रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.

0: पुन्हा एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो. शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला.
1: वा
0: खूप सुंदर,
1: वा क्या बात आहे ताई. आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्या बरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली. वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा, पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पसरला, पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला, तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीनं, वसंत ऋतू आहे तो आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला, तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद. श्रोतो, ऋतू बहरताना संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर या कवींचा संवाद आत्ताच आपण ऐकला. श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही. श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपली निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर। तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी। केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर। आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तीन वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे। एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे। तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे। केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित युडीएफ 61 जागांवर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित एलडीएफनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे। आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे। पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे। काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे। आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 46% मतं मिळवत भाजप 174 जागांपेक्षा

0: जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत. 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे. इथं जोसेफ विजय यांचा टीडीके पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपा आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे. या ठिकाणी भाजपा 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल. पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष एनआर काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे. ते आकाशवाणीशी बोलत होते.
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहां पे हम लोग 180 भी पहुंच सकते हैं. ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी. असम में भी अगर आप देखो तो हमारी तीसरी बार सरकार बन रही है.
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं. त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले.
2: 2-2.5 घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा. हर राज्य के लिए मैं कह रहा हूं कि अभी 2 राउंड हुए या 3 राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा.
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टीव्हीकेचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर टीव्हीकेचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनराई विजयन हे त्यांच्या धर्मधाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे पराऊर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं एचएसबीसी

या मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशीच स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल. तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात 12 पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीके ची बाजी, सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरी स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर, तर अण्णा द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित युडीएफला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित एलडीएफने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी, तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुचेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 9 जागांवर, तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021च्या तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत. भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे. तमिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष एआयडीएमके दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुचेरीमध्ये मित्रपक्ष एनआर काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून

0: पूर्ण भारत भाजपा बरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने एनडीए बरोबर उभा आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे तर दाबणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला AI समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकल करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1.17 कोटी रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीला आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या दुमजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे. या बसची दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली. अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिकांक स्पर्धा 2024-25 चे पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जीवन आणि पराक्रम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील असं आदिवासी

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. भांगरे यांच्या 187 पुण्यतिथीनिमित्त परवा जिल्हा कारागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या क्रांतिकारकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तामिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरीत स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

बेचारा। पिटारा में आज सेहतनामा।

मंडळी, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्याचा खरा अर्थ, त्याची खरी ताकद आपण अनेकदा ओळखतच नाही, आणि तो विषय म्हणजे एकांताचा आनंद। मित्रांनो, गर्दीच्या या जगात आपण सगळेच कुठेतरी धावतोय। सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, अपेक्षा, आणि या सगळ्यात आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं जण विसरूनच जातो। आपण लोकांमध्ये राहतो, बोलतो, हसतो, पण कधी स्वतःशी बोलतो का? कधी स्वतःला विचारतो का की मी खरोखर आनंदी आहे की नाही? आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःकडे परतण्याचा एक प्रवास आहे। एक असा प्रवास जिथे आपण इतरांपासून दूर नाही जात, पण स्वतःशी जवळीक मात्र नक्कीच वाढवतो। एकांत हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते। काहींना वाटतं एकांत म्हणजे एकटेपणा, एकाकीपणा, दुःख, पण खरं तर एकांत म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी आहे। एकांत म्हणजे रिकामीपणा नाही, तर एक नवीन शक्यता आहे। एकटं असणं आणि एकाकी वाटणं यामध्ये खूप मोठा फरक आहे। एकटं असणं ही फक्त एक अवस्था आहे ज्यात आपण शारीरिकदृष्ट्या एकटं असतो, पण एकाकी वाटणं ही भावना आहे जी मनातून येते। अनेकदा आपण लोकांच्या गर्दीत असूनही एकाकी वाटतं, आणि काही वेळा पूर्णपणे एकटं असतानाही आपण शांत, समाधानी आणि आनंदी असतो। याचं कारण एकच, आपण स्वतःसोबत किती जोडलेलो आहोत। मंडळी, आजच्या डिजिटल युगात आपण सतत कनेक्टेड आहोत। मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यामुळे आपण जगाशी जोडलोत, पण या जोडणीमध्ये एक गोष्ट हरवली आहे, ती म्हणजे स्वतःशी जोडणी। आपण सतत इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, त्यांचे फोटो, त्यांचं यश, त्यांचा आनंद, आणि नकळत आपण स्वतःची तुलना करायला लागतो। या तुलना, या अपेक्षा आपल्याला थकवतात, आणि अशा वेळी एकांत आपल्याला स्वतःकडे परत आणतो। एकांत म्हणजे स्वतःला ऐकण्याची वेळ। आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट होतात। आपण आपल्या भावनांना ओळखतो, आपला आनंद, आपली भीती, आपली स्वप्न। एकांत आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो, कारण त्या क्षणी

आपण कोणासाठीही अभिनय करत नाही, आपण जसे आहोत तसे स्वतःसमोर उभे राहतो. काही वेळा आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका, काही अपयश, पण एकांत आपल्याला त्या स्वीकारायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो, तू जशी आहेस तशी स्वीकारण्यास योग्य आहेस.

मित्रांनो, एकांताचा एक आणखी सुंदर पैलू आहे आणि तो म्हणजे एकांत आपल्याला सर्जनशील बनवतो. जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हा आतली सर्जनता जागरूक होते. अनेक कलाकार, लेखक, संगीतकार त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्मिती एकांतात केलेली आहे. एकांत म्हणजे कल्पनांची जन्मभूमी. तिथे विचार मोकळेपणाने फिरतात, नवीन कल्पना जन्म घेतात आणि आपल्याला स्वतःचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकांत ही पळवाट नाहीये किंवा तो जगापासून दूर जाण्याचा मार्गही नाहीये. उलट तो जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.

किंवा तो जगापासून दूर जाण्याचा मार्गही नाहीये. उलट तो जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपले नातेसंबंध अधिक सुदृढ होतात कारण आपण त्यात स्वतःची ओळख हरवत नाही. एकांत आपल्याला आत्मविश्वास देतो कारण आपण इतरांच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या आधारावर उभं राहायला शिकतो. आपण स्वतःला प्रोत्साहन देतो, स्वतःला आधार देतो आणि हळूहळू आपण स्वतःचेच सर्वात चांगले मित्र बनतो. मंडळी, आपण रोज थोडासा का होईना पण वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तो वेळ मोठा असण्याची गरज नाही पण तो प्रामाणिक मात्र असावा. त्या वेळेत आपण मोबाईल बाजूला ठेवू शकतो, शांत बसू शकतो, एखादं पुस्तक वाचू शकतो, डायरी लिहू शकतो किंवा फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकतो. ही लहान लहान पावलं आपल्याला स्वतःकडे घेऊन जातात. एकांत आपल्याला शिकवतो की आनंद बाहेर नाहीये तर तो आपल्या आतच आहे. आपण सतत बाहेर आनंद शोधतो, लोकांमध्ये, वस्तूंमध्ये, यशामध्ये, पण खरा आनंद आपल्या मनातच असतो. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं कोणीच आपल्याला समजत नाही. त्यावेळी एकांत आपला साथीदार बनतो. तो आपल्याला शांत करतो, आपल्याला समजून घेतो. एकांतात आपण स्वतःला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरंही हळूहळू आपल्यालाच सापडतात.

मित्रांनो, एकांत हा भीतीचा विषय नाही आहे, तर ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याची. आपण जर स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही, कारण आपल्याकडे नेहमीच एक मजबूत साथीदार असतो, आपण स्वतः. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, त्या जातात, परिस्थिती बदलते, पण आपण स्वतः कायम आपल्यासोबत असतो. म्हणून स्वतःशी नातं जपलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी असतो तेव्हा आपण इतरांसोबतही अधिक प्रेमळ, अधिक समजूतदार आणि अधिक आनंदी राहू शकतो. तेव्हा एक लहानशी गोष्ट जी आपण नेहमीच स्वतःला सांगितली पाहिजे ती म्हणजे, एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे, तर तो आत्मशोधाचा, आत्मप्रेमाचा आणि खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला ऐका, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे हळूहळू तुम्हालाही जाणवेल एकांत हा तुमचा सर्वात सुंदर साथीदार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: The market on the National Stock Exchange also closed in positive zone. Mid-cap 100 climbed over 0.6% and small-cap 100 jumped 0.7%. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी सायंकाळचे 6:10 झालेत. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला या सुखांनो या चित्रपटातील गीत आशा भोसले यांनी गायलं आहे. गीतरचना गदी माडगुळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया चांदणी शिंपीत जा या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि प्रभाकर जोग यांचं संगीत.

0: अद्यारभ्य जलमार्गे लम्बितानां नौकायानानां साहाय्यार्थं कार्यं आरप्स्यते इति अमेरिका देशस्य घोषणायाः अनन्तरं एषा पूर्वसूचना समागतास्ति इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात। तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। आता ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ।

0: श्रोते हो, ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमात संवाद लढा माय बोलीचा यत्न साहित्यिकांचा सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: जय महाराष्ट्र माता कर्जा महाराष्ट्र माता.
2: अरे गणेश, आज बऱ्याच दिवसांनी ग्रंथालयात दिसतोयस. नवीन कुठल्या विषयावर वाचतोय सध्या?
3: ज्ञानदाता ही सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संदर्भात वाचतोय.
2: अरे तू तर मराठी साहित्याचा विद्यार्थी, तुझ्या इतिहासाशी संबंधित विषयाकडे कसा काय वळलास?
3: मी साहित्याचा विद्यार्थी आहे खरंय, पण अगं साहित्याचा समाजावर आणि समाजाचा साहित्यावर प्रभाव पडतच असतो.
2: बरोबर.
3: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं फार महत्वाची घटना आहे, त्यामुळे मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला या चळवळीविषयी माहिती असायलाच हवी ना.
2: हो, हे मात्र खरं आहे तुझं. अरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मराठी भाषेशी आणि मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध आहे, तुझ्या लक्षात यायला लागलंच असेल वाचता वाचता.
3: हो हो.
2: पण आपण ह्या चळवळीचा विचार करताना त्यातल्या राजकारणाविषयीच अधिक बोलतो, तितकं साहित्याशी या चळवळीचा जो संबंध आहे त्यावर मात्र बोलत नाही.
3: हो ना, अगदीच खरं आहे.
2: मग किती वाचून झालंय तुझं आणि काय काय समजलंय तुला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठी साहित्य यांच्या संबंधांविषयी?
3: अगं ताई, गेले काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी शोधून वाचतोय, त्यातून काही गोष्टी सापडल्यात, पण खरं सांगायचं तर हा मोठा व्यापक विषय आहे, त्यावर अजून बरीच सामग्री धुंडाळावी लागणार आहे. पण मी जे काही थोडं थोडकं वाचलंय आतापर्यंत त्याविषयी तुला सांगतो.
2: जरूर.
3: म्हणजे तूही पण मला काही अधिकच वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल.
2: हो, हे तर नक्कीच. अरे माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग.
3: हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे.
2: होय.
3: मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946 तिसाव्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली. 12 मे 1946 हे तिसावं संमेलन बेळगावला भरलं होतं. आपले प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक गत्रे माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. मराठी भाषकांची वस्ती असलेले विदर्भ, मराठवाडा आणि गोवा हे भाग त्यावेळेला 3 वेगवेगळ्या सत्तांच्या अंमलाखाली होते.
2: होय.
3: म्हणजे विदर्भावर ब्रिटिशांची, मराठवाड्यावर निजामाची आणि गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 3 कोटी मराठी भाषकांपैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागांमध्ये वास्तव्याला आहेत, ह्याकडे माडखोलकरांनी लक्ष वेधलं. आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांतल्या, सर्व धर्मातल्या आणि सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव याच संमेलनाच्या विषय नियामक समितीत आणि खुल्या अधिवेशनात मांडला. हा ठराव मांडताना अत्रे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा प्रश्न सर्व मराठी भाषकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. केवळ या एकासाठी हे साहित्य संमेलन भरलं होतं एवढं जरी नमूद झालं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात मुळीच शंका नाही. अत्र्यांचं हे म्हणणं अगदीच खरं ठरलेलं दिसतं ना?
2: अगदीच. अत्र्यांचं म्हणणं खरं ठरलं हे तर खरंच, पण तुला माहितीये का, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाची ही मागणी 1946 संमेलनात पहिल्यांदाच झाली असं काही म्हणता येणार नाही बरं
3: का? हो का?
2: याच्या आधी सुद्धा न

0: चिमकेळकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्स्ना मासिकाचे संपादक गवी पटवर्धन आणि गत्र्यम माडखोलकर यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या एकीकरणाचं स्वप्न बघितलेलं होतं.
1: हो,
0: लॉर्ड कर्झननं केलेली बंगालची फाळणी लोकांच्या आंदोलनामुळं 1911 साली रद्द झाली हे आपण जाणतो.
1: हो ना.
0: त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या एका लेखात नचिम केळकरांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशी सूचना केली होती. म्हणजे आता तू सांगत होतास ना तीन वेगवेगळ्या राजवटींखाली होती त्याबद्दल बोलत होते.
1: हो.
0: लोकशिक्षण मासिकाच्या 1917 एका अंकामध्ये जनार्दन विठ्ठल ताम्हणकर या जयपूरच्या प्राध्यापकांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख अगदी नकाशा सकट प्रकाशित केलेला होता.
1: हो.
0: त्यात सुद्धा मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाची मागणी केलेली आपल्याला दिसते.
1: हो ना.
0: 1938 गवी पटवर्धनांनी ज्योत्स्ना हे मासिक सुरू केलं. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटक या प्रांतांमध्ये एकीकरणाच्या चळवळी सुरू झालेल्या सुद्धा होत्या.
1: बरं.
0: पण महाराष्ट्रात मात्र अशी चळवळ नव्हती. म्हणून मग ज्योत्स्ना मासिकानं 40 पुढाऱ्यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली आणि मग त्यांच्या मुलाखतींचा सारांश छापला.
1: बरं.
0: त्यातूनच पुढे वऱ्हाड नागपूरच्या 8 जिल्ह्यांनी मिळून होणारा महाविदर्भ, मराठवाडा, देश म्हणजे साधारणतः आजचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर या महाराष्ट्राच्या 5 भागांमधल्या लोकात स्नेह वाढावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: बरं.
0: आणि मग 28 जानेवारी 1940 या दिवशी महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईतल्या सरदार गृहात झाली.
1: बरं. अगं ताई, मी याविषयी थोडं वाचलंय, पण तू इथे पण बघ ना, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात मुख्यत्वे साहित्यिकांनीच पुढाकार घेतलेला दिसतोय.
0: हो ना. साहित्यिकांचा या चळवळीत मोठा सहभाग होता हे तर आपल्याला नाकारता येणारच नाही.
1: हो. पुढे 28 जुलै 1946 मुंबईत महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष शंकरराव देव होते. ही परिषद घटना समितीसमोर महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याच्या हेतूने भरवण्यात आलेली होती. प्रारंभी ब्रिटिशांच्या ताब्यातल्या मराठी भाषकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण व्हावं आणि मग हळूहळू इतरत्र असलेल्या मराठी भाषकांच्या प्रदेशांचं एकीकरण व्हावं असा ठराव झाला. ह्या ठरावाला नवाकाळ पत्राचे संपादक यकृ खाडीलकर यांनी मांडलेली संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी ही उपसूचना मात्र चर्चेला आली नाहीच. या परिषदेतून संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अतिशय काळजीपूर्वक संशोधन करणाऱ्या डॉक्टर यदी फडके यांनी असं म्हटलंय की या परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राजकारणातल्या मंडळींचा सहभाग जास्त वाढला आणि साहित्यिकांचं महत्व थोडं कमी झालं. पण ही चळवळ यशस्वी करण्यात आणि तिचा विस्तार करण्यात साहित्यिकांनी, कलावंतांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे याकडे तर काही दुर्लक्ष करताच येणार नाही.
0: अगदीच. 1948 साली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांत रचनेचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. इथून एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवा जोम आला असं म्हटलं तरी चालेल. हा जोम प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी साहित्यिकांनी केलेलं काम फारच मोठं आहे.
1: हो ना. आता हेच पहा ना, 5 एप्रिल 1949 या दिवशी ज व प म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या ह्या 3 सदस्यीय आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाचं एक पत्रक सेनापती बापटांनी काढलं होतं. त्यातल्या कवितेतलं पहिलंच कडवं नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एखाद्या मंत्रासारखं वापरण्यात आलं.
0: ऐकव ना.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
0: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो.
0: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे. सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्वाचे क्रांतिकारक तर होतेच, पण आयुष्यभर लोकहिताच्या विविध प्रश्नांसाठी कार्य

0: कार्य करणारे कार्यकर्तेही होते.
1: बर,
0: त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता पण तो दुराभिमान मात्र मुळीच नव्हता.
1: होय,
0: त्या पत्रकातलं तू सांगितलेलं पहिलं कडवं खूप गाजलं हे तर खरंच आहे.
1: हो,
0: पण यातलं दुसरं कडवं सुद्धा सेनापतींची भूमिका नेमकी काय होती हे अधिक स्पष्ट करणार आहे.
1: कोणतं बरं?
0: महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे, असे वीरतेचे जगी सर्व वारे, असे भारताधार प्रत्येक थोडा, न चाले कुणाही विना राष्ट्रगाडा.
1: वा वा, अगं ह्याच पत्रकात त्यांनी पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा आम्हा हे असे न्याययुक्त, परी न्याय सोडून अन्याय पक्ष कराया बळी ठाकले थोर दक्ष.
0: वा,
1: कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह सेनापतींमध्ये शेवटपर्यंत होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या ऑक्टोबर 1955 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झालेली नव्हती हे लक्षात येताच मराठी भाषकांनी जेव्हा तीव्र आंदोलन करायला घेतलं तेव्हा त्याचं नेतृत्वही सेनापती बापटांनीच केलेलं होतं. 18 नोव्हेंबर 1955 या दिवशी निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट करत होते.
0: हो ना, आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग या साप्ताहिकात 17 एप्रिल 1949 या दिवशी छापलेल्या एका पत्रकाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा मथळा दिलेला होता.
1: हो ना,
0: हा मथळा म्हणजे अत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली सिंहगर्जना ठरलेली होती.
1: हो, 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संप पुकारला. सुमारे 1.5 लाख लोक निदर्शनं करत फ्लोरा फाउंटन जवळ म्हणजे आजच्या हुतात्मा चौकाजवळ जमले. यावेळी तिथे झालेल्या गोळीबारात सुमारे 15 जण मृत्युमुखी पडले आणि 400-500 लोक जखमी सुद्धा झाले. पण तरी लोक हटले नाहीत. शेवटी SM जोशी यांना या समूहापुढे जाऊन त्यांना चौपाटीला जाण्याचं आवाहन करावं लागलं आणि मग लोक चौपाटीला गेले आणि तिथे सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली. या प्रसंगाने अनेक कवींना संयुक्त महाराष्ट्र संदर्भात काव्य रचण्याची स्फूर्ती मिळालेली आहे असं दिसतं. माझी मान ताठ आहे ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शाहीर शरद मुठे यांनी आपला अनुभव नोंदवलाय, बरं का? ते म्हणतात, मी बेचैन झालो आणि सहजच मला ओळी स्फुरल्या. दर्दीन दुनिया रंग बदलते, जपून हा करे नौका, महाराष्ट्राबा हर घडीला दिसतोय धोका. आणि हे संपूर्ण गीत मी त्याच वेळी लिहिलं. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी लिहिलेलं हे माझं पहिलंच गीत आहे असं शरद मुठे यांनी नोंदवलंय. आता यानंतर शाहीर मुठे यांनी महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम केलेले. ते एका गीतात लिहितात, लाख मुखातून एक आवाज, अमुची मुंबई अमुच राज, आत्मे अजूनी अशांत ज्यांचे मुकले नाहक प्राण, चाढ ठेवूनी रक्ताची त्या चला घेऊया आण, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उंच निशाण, कधी न येईल खाली आता जरी कापली मान. आणि दुसरं म्हणजे, गुर्जर तामिळ ख्रिश्चन मुस्लिम, आम्ही सगळे बंधू, मर्यादा नीतीच्या पाळून आम्ही सुखाने नांदू, बलवान कराया स्वतंत्र भारत, आम्ही एकता साधू, एकमुखाने तमाम जनता गर्जून सांगे आज, लाख मुखातून एक आवाज, आमची मुंबई आमचं राज.
0: वा गणेश, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे एक वैशिष्ट्य दिसतंय की भारताच्या ऐक्याचंही भान पुढाऱ्यांनी आणि लोकांनी राखलंय.
1: बरोबर,
0: पण आपली मागणी उचित आहे आणि न्यायी आहे त्यामुळे तिच्यासाठी लढाई दिला पाहिजे ह्याचं सुद्धा भान त्यांना दिसतंय.
1: हो ना, खरंय.
0: 16 जानेवारी 1956 संध्याकाळी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाली त्या दिवशी घोषणेआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या काही पुढाऱ्यांना अटक झालेली होती. कामगार मैदानावर त्यानिमित्तानं निषेध सभा भरवण्यात आली. तिथं सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलेलं आहे. त्यानंतर ते शिवतीर्थावरच्या सभेत पोचले. तिथे प्रक्षुब्ध झालेल्या श्रोत्यांनी भाषणं बंद पाडलेली होती. तेव्हा मग अमर शेखांनी डॉक्टर सुधीर फडके यांनी लिहिलेलं गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत म्हणायला सुरुवात केली आणि लोक निवळले.
1: बरं,
0: त्यांनी मग अमर शेखांना साथ दिली आणि सुमारे 3 लाखांच्या कोरस बरोबर आपण गायलो असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलंय.
1: बरं.

0: डॉक्टर फडके यांचं हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अतिशय महत्वाचं गीत आहे. त्यातली दोन तीनच कडवी बघितली तरीही हे लक्षात येतं.
1: सांग ना जरा कोणती कडवी.
0: जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती, फिरंग्यास गोव्याच्या चारून खडे, माय मराठीच अशी चालली पुढे, एक भाषिकांची जिथे होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
1: वा.
0: शेतकरी जमिनीचा येथल्या

0: त्यांची जिथे होय संगती गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती।
1: वा
0: शेतकरी जमिनीचा येथल्या धनी, कामगार जनता ही येथ अग्रणी, श्रमजीवी सत्तेची येथ शाश्वती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती। भिन्न भिन्न धर्माची सर्व बंधने तोडुनिया एक जीव जाहली मने, लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती।
1: वा वा किती अर्थपूर्ण गीत आहे। डॉक्टर फडके यांच्या या गीतातल्या शेवटच्या ओळी प्रत्यक्षात अवतरण्याचे प्रसंग लगेच आले मात्र। 18 जानेवारी 1956 ला मुंबईतल्या आंदोलनादरम्यान बंडू गोखले हा 20 वर्षांचा रात्रशाळेत शिकणारा तरुण हुतात्मा झाला। 17 जानेवारीला बेळगावात मारुती बेन्नाळकर यांना हुतात्म्य पत्करावं लागलं। 18 ते 21 जानेवारी 1956 ह्या काळात मुंबईत आंदोलन उसळलं, त्यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं। ह्या घटनेचा उल्लेख आपल्याला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातल्या वेगवेगळ्या साहित्यात आढळतो। 27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीला सत्याग्रह करण्यात आला। या सत्याग्रहाच्या अग्रभागी शाहीर अमर शेख आपल्या पहाडी आवाजात जागा मराठा आम जमाना बदलेगा हे गीत गात पुढे चाललेले होते।
0: ऑगस्ट 1956 मध्ये विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे चळवळीला आणखीनच धार चढली। 1 ऑक्टोबर 1956 ला शिवतीर्थावर भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एक नियतकालिक असावं अशी कल्पना मग पुढे आली। आपण मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी दैनिक काढतो असं आवाहन अत्र्यांनी श्रोत्यांना केलं।
1: बरं,
0: त्यावेळी लोकांनी देणग्या दिल्या आणि 62 रुपये 12 आणे त्या काळात इतकी रक्कम जमल्याचं अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवलं। ह्यानंतर मराठा हे नियतकालिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज झालं। मराठाचे अग्रलेख हे संयुक्त महाराष्ट्रासाठी एक शस्त्र म्हणून अत्र्यांनी वापरले आणि मराठा मधून अत्र्यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अगदी धडाडायला लागली।
1: खरे,
0: मराठा दैनिकाच्या पहिल्याच अंकात मराठ्या ही सुरेश भटांची कविता छापलेली होती।
1: कोणती कविता आहे ती, काही आठवतंय का तुला?
0: हो, त्या कवितेमध्ये सुरेश भट म्हणतात, मराठ्या उचल तुझी तलवार, एकीची उचल तुझी तलवार, शपथ तुला आईच्या दुधाची घेऊ नको माघार, मराठ्या उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची, चळचळ कापत अवनी सारी, काय विसरली दिल्ली तुझी या तलवारीची धार, मराठ्या उचल तुझी तलवार।
1: वा वा, अगं पण ताई, मराठा पूर्व काळामध्ये सुद्धा आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित विषयांवर विडंबनात्मक गीत लिहितच होते की।
0: हो,
1: झेंडूची फुले ह्या त्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत साहित्यिक विडंबना आढळतात, पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर अत्र्यांमधला विडंबनकाराला पुन्हा जोम चढला आणि त्यांनी राजकीय विडंबनही लिहिली। ही विडंबनं मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित घटना, प्रसंग, व्यक्ती ह्यांच्याविषयीची आहेत। ती फक्त गुदगुल्याच करतात असं नाहीये, ती ओरखडे पण काढतात।
0: हो, हे तर आहेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहीरांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली दिसते आपल्याला।
1: खरं आहे, खरं आहे।
0: शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर शरद मुठे, शाहीर आत्माराम पाटील अशा शाहीरांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार सगळीकडे नेऊन पोहोचवला।
1: हो ना,
0: यातला शाहीर आत्माराम पाटील यांची ओळ तर प्रसिद्धच आहे।
1: हो ना,
0: ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा। हे गाणं तर त्या काळात अतिशय गाजलं, त्यामध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाचं आवाहन अतिशय समर्पक शब्दात पण तरीही रंजक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे।
1: खरंय, खरंय। शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांच्या कामगिरीचं वर्णन केल्या वाचून तर हा विषय पूर्ण होणंच कठीण आहे।
0: अगदीच,
1: अण्णाभाऊंची लेखणी आणि गव्हाणकरांचा पहाडी आवाज यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ज्योत जागती राहील। 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला। मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग असे भाग मात्र महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाही। त्याची खंत मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राविषयी

0: या माझी महिना गावावर राहिली या छक्कड या रचनेतून अजून व्यक्त होत राहिलेली दिसते.
1: तुला आठवते का ती छक्कड?
0: हो ना.
1: ऐकव की मग
0: मी त्यातला काही भाग सांगतो फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कवी मुंबईला आलाय असं वर्णन आहे.
1: हो, आणि महिना त्याची गावाकडे.
0: आणि महिना त्याची गावाकडे. तर त्याच्यात पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं महिना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांग उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची कमाल दंडेलीची, चीड बेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची. आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काही.
1: गणेश, छक्कड काय, शाहिरी काय, कविता काय, लेख काय, अग्रलेख काय, कितीतरी साहित्यिकांनी कितीतरी योगदान आपल्या लेखणीतनं दिलं.
0: हो ना.
1: पण हा विषय मात्र इतक्या लवकर काही संपणार
0: नाही,
1: त्याच्यामुळे तुला मात्र अजून पुष्कळ वाचन करायला लागणार आहे या विषयी.
0: हो ना ताई, प्रयत्न तर तोच आहे. पण बरं झालं आज तुझ्याशी बोललो ते, त्यामुळे मी जेवढं वाचलंय त्याची उजळणी तरी झाली.
1: अरे माझी सुद्धा उजळणी झाली, आणि त्यानिमित्तानं या विषयावर पुन्हा विचार सुद्धा करायला लागले.
0: होय, ठीक आहे ताई, आता भेटू नंतर पुन्हा. मी काय पुढे वाचलं की ते तुला कळवीनच.
1: नक्की कळवत राहा.

श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकला संवाद लढा माय बोलीचा, यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर, लेखन सुशांत देवळेकर. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

श्रोते हो, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट या सगळ्या विषयांवर आपल्या जाणीवांची समृद्धी वाढवणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये। ऐसी अक्षरे रसिके दररोज सकाळी 7 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:55 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि तुमच्या सवडीनुसार कधीही आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: आमची चिनू मोबाईलवर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईलवर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही
0: छोट्यांचं मोठं विश्व.
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 वाजता आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोतेहो सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी। आणि आता बातम्या विस्ताराने। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम, पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत। बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे। तृणमूलचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला, 143 जागांवर ते आघाडीवर आहेत। 2021च्या निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे। काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे। तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत। सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत। तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत। अण्णाद्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत। PMKचे 5 तर भाजप, माकप, भाकप आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत। DMDK आणि VCK या पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे। केरळमध्ये माकप प्रणित LDFची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून 1 जण आघाडीवर आहे। मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत। तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत। भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत। आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत। काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे। बोडोलँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे। आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते 5 जागांवर आघाडीवर आहेत। पुदुच्चेरीमध्ये NR काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे। आतापर्यंत आलेल्या कालानुसार NR काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत। अण्णाद्रमुक, काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे। तर द्रमुक आणि TVKनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे। द्रमुक 3 आणि TVK 1 जागेवर आघाडीवर आहे। या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला। TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला। काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला। जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला। दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला। चेन्नीथला मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे।
0: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली। त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक RY घुतुकडे यांना 935 मतं मिळाली। राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय

0: भिडीले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष तोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
1: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली। पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे। पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला। यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे। राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 1527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे। राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे। जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23 एप्रिल 2026 रोजी अवैध ठरवलं होतं। त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे। पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं। कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे। थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। हवामान, येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील। आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर।

0: आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 वाजतात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली आहे. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता, जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय?
1: आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं, मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारणं अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी औद्योगिक प्रगती करतायत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये, म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचं जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात, म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या, म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ, हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आता ही संधी दिलेली दिसतेय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीत, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता, या सगळ्याचाही परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य, त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
0: सर, दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयांचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. AIADMKने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय?
1: भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आत्ता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये NT Ramarao यांनी जो विजय मिळवला होता त्याच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं, NT Ramarao यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना

0: त्यांना धडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या माठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक दोन तीन कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे ती सतत तमिळनाडूमध्ये जरी असली तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आत्ता त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहिती आहे. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे कटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तमिळनाडूमधलं जे मतदान होतं नेहमी ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तमिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आता जर आपण आकडे बघितले तर अण्णा द्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसतं तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही त्यामुळे ते राज्य कारभार कसं चालवतात, केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तमिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आत्ता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार. त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तमिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटातल्या होत्या, MGR पण चित्रपटातल्या होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तमिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तमिळनाडूच्या राजकारणाचे जे वेगळे पण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा सतत हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं, वेगळं बोलायचं, त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तमिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. AIADMKच्या जागा वाढल्या याचं कारण द्रमुकचा जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तमिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरचं खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकची आणखी मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का, अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात, अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला NDA असं लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तमिळनाडूमध्ये NDA असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे, आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तमिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तमिळनाडूमध्ये राहू शकतो आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला.
1: सर, सत्ता बदलाचा आजकाल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय, तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते, या निकालामागची काय कारणं तुम्हाला दिसतायत?
0: केरळ म्हणजे मी दोन मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसला आणि आघाडीला काँग्रेसला एक प्रकारचं संपूर्ण देशात पराभवत असताना केरळसारखं राज्य म्हणताच ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं असा तिथल्या

0: मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं. असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेसचा सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय.
1: सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं, पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली. तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं, पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले, ते याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं, मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथेही घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधले आलेले घुसखोर आसाममधले, त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय.
1: सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले, महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले. हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का?
0: महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या दोन विधानसभांच्या, तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तमिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तमिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तमिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे. तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय, त्यामुळे पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं.
1: सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत, तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं?
0: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याचा एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता, त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेशमधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आली आहे आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्येही प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं, म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये. आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं.
1: सर, याच निकालांचं आणखी एक महत्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे, तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे?
0: आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील, त्याच्यामुळे केंद्र सरकारला आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयक मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते, ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरं असं आहे की संसद चालते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमधलं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार हा अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता, किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल.
1: सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत, त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.

बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIRA यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझा शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गीतसंवाद, आणि आजच्या गीतसंवादचा विषय आहे भरड धान्य. त्याकडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 55%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 2 व 3 मे रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 83%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 38%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. उष्ण हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पिकांवर ताण येतो. त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे जमिनीमधील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांना हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकांना पाणी सकाळी शक्यतो 6 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान द्यावे. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. दुपारी कडक उन्हात म्हणजेच 12 ते 4 या दरम्यान शेतामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. जमीन नेहमी वापसा स्थितीच्या जवळ ठेवावी. दुपारच्या कडक उन्हामध्ये पिकांना खते देणे टाळावे. संवेदनशील पिकांसाठी तात्पुरत्या सावलीची व्यवस्था करावी. भाजीपाला रोपवाटिकेसाठी 30 ते 50% या शेडनेटचा वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.

0: अच्छा ये बात है।
1: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
0: अब तो झट से बात हो जाती है।
1: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
1: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
3: हाँ।
1: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें, किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
5: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची। आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी।
6: माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात वळूया आजच्या गीतसंवादकडे। आजच्या गीतसंवादचा विषय आहे भरड धान्य। भरड धान्य किंवा मिलेट्स, लहान लहान बीज असलेला तृणवर्गीय पिकांचा एक वैविध्यपूर्ण गट। खरं तर जगभरात जनावरांचा चारा किंवा मानवी अन्नासाठी धान्य म्हणून हा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो। भरड धान्य ही शक्यतो आकारानं बारीक गोलाकार आणि खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात। त्याला वेगळ्या प्रकारची शुद्धता किंवा वेगळी प्रक्रिया करायची फारशी गरज नसते। भरड धान्याला श्री अन्न असं सुद्धा म्हटलं जातं। पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून या धान्यावरील साल किंवा कवच हे भरडून काढलं जायचं आणि मग गरजेनुसार जात्यावर दळून त्याचं पीठ केलं जायचं आणि म्हणून या धान्याला भरड धान्य असंच म्हटलं जातं। देशभरातले बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्य विशेष करून पिकवतात। ज्वारी आणि बाजरी ही त्यातल्या त्यात आकाराने मोठी असलेली भरड धान्य आहेत, त्यामुळे त्यांना ग्रेटर मिलेट म्हणतात। तर आकाराने बारीक असलेली अनेक भरड धान्य आपल्याला माहिती आहेत, जशी की नाचणी, वरी, राळा, कोदो, बरटी, प्रोसो, ब्राऊन टॉप, ही सगळी मायनर मिलेट किंवा बारीक धान्य म्हणून ओळखली जातात। तर राजगिरा यांना स्यूडो मिलेट्स किंवा छद्म भरड धान्य म्हणजे अगदीच बारीक भरड धान्य म्हणून ओळखलं जातं। भरड धान्य ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध उष्ण कटिबंधातली, विशेषतः भारत, माली, नायजेरिया आणि नायजर मधली महत्वाची पिकं आहेत। कोरड्या उच्च तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची उत्पादकता आणि वाढीसाठीचा छोटा हंगाम यामुळे हे पीक फायदेशीर ठरतं। जगाच्या अनेक भागांमध्ये भरड धान्य हे स्थानिक पीक आहे। ज्वारी आणि बाजरी ही भारत आणि आफ्रिकेच्या काही भागातली महत्वाची पिकं आहेत। सगळ्यात जास्त प्रमाणावरती ही उत्पादित केली जातात। त्याचबरोबर नाचणी, वरी, राळे या सुद्धा भरड धान्याच्या काही महत्वाच्या प्रजाती आहेत। खरं सांगायचं तर भरड धान्य 7000 वर्षापासून मनुष्य प्राण्यांच्या आहारातील एक मुख्य धान्य आहे। बहुपीक शेती आणि स्थिर शेती वाढीमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती। भरड धान्य हे तृणवर्गातील लहान दाणेदार वार्षिक उबदार हवामानातील तृणधान्य असतात। दुष्काळ, रोग किंवा काही विपरीत परिस्थिती आली तर त्याच्यामध्ये ते उत्तम सहनशील ठरतात। इतर प्रमुख तृणधान्य इतकेच त्याच्यामध्ये पोषक घटक सुद्धा असतात। भरड धान्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये अंदाजे 16 प्रमुख प्रकारची भरड धान्य भारतामध्ये पिकवली जातात आणि निर्यातही केली जातात, ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा नागली ज्याला म्हटलं जातं, कांगणी, राळे, भगर किंवा वरी किंवा वरई म्हटली जाते, चेना, कोद्रा, सावा, कुटकी, बकव्हीट, राजगिरा, ब्राऊन टॉप मिलेट अशा वेगवेगळ्या भरड धान्यांचा समावेश होतो। या भरड धान्यांविषयी आपण आणखीन माहिती जाणून घ्यायची आहे, पण गीतसंवाद हा कार्यक्रम सुरू असल्यामुळे या वळणावर एक छानसं गीत आपण ऐकणार आहोत।

या छानच्या गीतानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, जो कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमात गीतसंवाद सुरू आहे आणि गीतसंवादचा आजचा विषय आहे भरड धान्य. तर भरड धान्याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेतली, या भरड धान्याचे प्रकार आपण जाणून घेऊया. भरड धान्यामध्ये जव हे एक भरड धान्य आहे जे खूप पूर्वीपासून लागवडीमध्ये असलेलं तृणधान्य आहे. अतिशय पुरातन असं तृणधान्य असल्याचं अनेक जणांचं मत आहे. 5 ते 10 हजार वर्षापासून ते लागवडीत असावं असंही मानलं जातं, कारण ऋग्वेदात याचा उल्लेख आढळतो. भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानामध्ये या पिकांची लागवड प्रामुख्यानं होते आणि ती मनुष्याच्या खाद्यान्नासाठी केली जाते. सातूचं पीठ गव्हाच्या पिठात मिसळून त्याच्या रोट्या करतात, त्याचबरोबर त्यापासून काही पेय निर्मिती सुद्धा केली जाते. यानंतरचं भरड धान्य आहे ज्वारी. हे तृणधान्य इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व 2000 मध्ये सुद्धा लागवडीत असल्याचे पुरावे आहेत. याची लागवड आफ्रिका, चीन, भारत, मंचुरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थान आणि इतर अनेक देशांमध्ये केली जाते. भारतामध्ये भातानंतर मनुष्याचं अन्नधान्य म्हणून ज्वारीचा क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या क्षेत्रापैकी 34% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. पुढचं भरडधान्य आहे बाजरी. हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील काही देशांमध्ये पिकतं. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्वाचं असून त्याची लागवड विशेष करून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. नाचणी, ज्याला नागली असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं, दुर्जल शेतीसाठी सर्वात चिवट असं हे बारीक तृणधान्य आहे. सगळ्या प्रकारच्या जमिनीत येणारं, त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. सध्या काही ठिकाणी त्याचे उन्हाळी

लागवडीचे प्रयोगही यशस्वी ठरलेले आपण पाहतो आहे. कर्नाटक राज्यात हे महत्वाचं पीक असून जवळजवळ भाता इतकं क्षेत्र तिथं या पिकाखाली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती या पिकाची लागवड होते. पौष्टिक आणि शक्तीदायक असं हे भरडधान्य आहे. त्यात प्रथिनं, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. मधुमेही लोकांसाठी ते अतिशय उत्तम समजलं जातं. नाचणी या धान्याचा विशेष म्हणजे साठवणुकीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्ष न किळता टिकू शकतं.

नाचणी या धान्याचा विशेष म्हणजे साठवणुकीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्ष न किळता टिकू शकतं. वरी किंवा भगर हे भरडधान्य लवकर पिकणारं वृक्षता विरोधक पीक आहे. दुष्काळी भागात किंवा अवर्षणाच्या काळात लागवडीसाठी योग्य आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या पिकाची लागवड होते. राळा हे भरडधान्य बारीक दाण्यांचं वृक्षता विरोधक पीक मुख्यत्वे करून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते. 2000 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशातच या पिकाची लागवड होऊ शकते. कोद्रा हे भरडधान्य चिवट आणि वृक्षता विरोधक बारीक तृणधान्य तामिळनाडू आणि उत्तर कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर याची लागवड होते. त्याचबरोबर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात सुद्धा याची लागवड केली जाते. राजगिरा हे उष्णकटिबंधातील देशांमध्ये आणि भारतात शेतीमध्ये सहज आढळणारी अशी वनस्पती किंवा भरडधान्य आहे. साधारणपणे 1.5 मीटर उंच वाढणारी ही वनस्पती आहे. राजगिराच्या पानांची भाजी केली जाते. त्याचबरोबर राजगिराच्या बिया पौष्टिक आहार म्हणून आणि उपवासाचा पदार्थ म्हणून सुद्धा वापरले जातात. तर भरडधान्य ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत, अनेक आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या भरडधान्यांची पण थोडक्यात माहिती जाणून घेतली, ते कुठे कुठे त्याची लागवड केली जाते याही विषयी थोडक्यात चर्चा केली. या भरडधान्याचे पौष्टिक गुणधर्म काय आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घ्यायची आहे एक म्युझिकल विश्रांती.

या म्युझिकल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आहे माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात जो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आजच्या या कार्यक्रमात आपण गीतसंवाद ऐकतो आहोत, छान छान गाणी आणि काही महत्वपूर्ण माहिती सुद्धा. तर भरडधान्य या विषयी आपण थोडक्यात चर्चा करत आहोत. काही महत्वाच्या भरडधान्यांची माहिती आपण करून घेतली. आता या भरडधान्यांच्या पौष्टिक गुणधर्माकडे वळूया. भरडधान्य अत्यंत पौष्टिक, फायोटोकेमिकल्स युक्त, ग्लुटेनमुक्त, आम्ल निर्माण न करणारी आणि अलर्जी विरहित असतात. खास करून ग्लुटेन न पचणाऱ्या लोकांसाठी भरडधान्य ही उपकार

नियमित आपल्या आहारात ठेवल्यास शरीरातील अन्नांचा ट्रान्झिस्ट टाइम किंवा पचनाचा काळ वाढवण्यात मदत होते. यातली साखर हळूहळू प्रसारित होते, त्यामुळे साखर असणाऱ्यांना सुद्धा मधुमेहाचा फारसा त्रास होत नाही. टाइप 2 प्रकारच्या मधुमेहामध्ये भरड धान्य खाणं आरोग्यास लाभदायक मानलं जातं. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, क्षार आणि जीवनसत्व सुद्धा मुबलक प्रमाणात असतात आणि म्हणूनच भरड धान्य पचायला हलकी असतात. लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी ती उत्तम मानली जातात. भरड धान्यात पोषक तत्व, आहारातील फायबर जास्त असतात. ते प्रथिने, सूक्ष्म पोषक तत्व, फायटोकेमिकल्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात. भरड धान्यात 7-12% प्रथिनं, 2-5% मेद, 65-75% कर्बोदक आणि 15-20% आहारातील फायबर असतात. तृणधान्यातील प्रथिनांप्रमाणेच भरड धान्यांचं प्रथिन हे लायसिनचे अल्पस्रोत आहेत. लायसिन समृद्ध भाज्या आणि मांसाहारी प्रथिन यांच्याशी उत्तम प्रकारे पूरक आहेत. काही भरड धान्य ही फॉस्फरस आणि लोहाचा चांगला स्रोत आहेत. काही भरड धान्य ही वृद्धत्व आणि चयापचयाच्या आजारामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. सगळ्याच प्रकारची भरड धान्य ही उच्च अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असतात. ज्वारी या भरड धान्यामध्ये शिजलेल्या ज्वारीतील प्रथिनं इतर तृणधान्य प्रथिनांपेक्षा पचायला हलकी असतात. ज्वारीत प्रथिनं, फायबर, थायमिन, रिबोफ्लेविन, फॉलिक ऍसिड आणि कॅरोटीन खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर लोह, जस्त आणि सोडियमसह पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सुद्धा असतं. बाजरी या भरड धान्यामध्ये 11.5% फायबर असतं. ते आतड्यात अन्नाचं संक्रमण वेळ वाढवतं आणि म्हणून दाहक आतड्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो. बाजरीमध्ये फॉलिफेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त आणि जीवनसत्व ई आणि बी कॉम्प्लेक्स सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. इतर भरड धान्याच्या तुलनेत ज्वारीमध्ये उच्च ऊर्जा सामग्री आहे. यात कॅल्शियम आणि असंतृप्त चरबी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात, जी आरोग्यासाठी चांगली असतात. नाचणी या भरड धान्यामध्ये कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. नाचणीमध्ये सगळ्यात जास्त खनिज असतात, त्यात प्रथिनं 6-8% असतात. तर नाचणीतील प्रथिनं ही सल्फर समृद्ध अमिनो ऍसिड सामग्रीमुळे अद्वितीय असतात. यामध्ये उत्कृष्ट माल्टिंग गुणधर्म आहेत आणि ते दुग्धजन्य पदार्थ म्हणून वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फायदेशीर आहे. राळे, राळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. तांदळाच्या तुलनेत दुप्पट प्रथिनं असतात. तांबे आणि लोहासारखी खनिज विपुल असतात. पोषक तत्वांचा उत्तम पुरवठा प्रदान करतात. गोड आणि स्वादिष्टपणा या आणि सगळ्यात पचण्याजोगे आणि गैर अलर्जिक धान्यांपैकी एक मानलं जातं, ते म्हणजे राळा. त्याचबरोबर कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त यासारखी खनिज भरपूर असतात. कुटकी हे भरड धान्य इतर भरड धान्याच्या तुलनेत आकारानं बारीक लहान असतं, मात्र यामध्ये लोहाचं प्रमाण उच्च असतं. 38% फायबर असतं. राजगिऱ्यामध्ये 6-9% मेद असतं, जे इतर तृणधान्यांपेक्षा जास्त असतं. या राजगिऱ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. कोलेस्ट्रॉल कमी असून राजगिरा कर्करोग आणि उच्च रक्तदाब अशा 2 आजारांना ते प्रतिबंध करतं. भरड धान्य खरं तर एक पौष्टिकतेचा एक मोठा स्रोत आहे आणि शेतकऱ्यांनी याच्याकडे अतिशय जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. मधल्या काळात भरड धान्यांचं उत्पादन थोडंसं कमी झालं होतं, मात्र आता सध्याच्या काळामध्ये भरड धान्यांची सगळ्या जगाला ओळख पटलेली आहे आणि पुन्हा एकदा सगळं जग हे भरड धान्याकडे वळलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये या भरड धान्याला नक्कीच चांगली मागणी असणार आहे.

0: गीतसंवाद या अंतर्गत आपण भरडधान्य याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषय कार्यक्रम नियमित ऐकत रहा, पण आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. उद्या संध्याकाळी पुन्हा भेटायचंच आहे, पण तोपर्यंत माधुरी केस्तीकरचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजतात. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTHची परवाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधल्या मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजपा 2/3 बहुमत मिळवेल असा कल आहे। भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 111 जागांवर विजय मिळवला असून 95 जागांवर ते आघाडीवर आहेत। तृणमूल काँग्रेसच्या केवळ 44 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला असून तृणमूलचे 37 उमेदवार आघाडीवर आहेत। 2021च्या निवडणुकीत शून्यावर पोहोचलेलं काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील। काँग्रेसनं 2, माकपानं 1 जागेवर विजय मिळवला आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 66 जागा जिंकल्या असून ते 40 जागांवर आघाडीवर आहेत। सत्ताधारी द्रमुकनं 32 जागा जिंकल्या असून ते 28 जागांवर आघाडीवर आहेत। अण्णा द्रमुकचे 26 उमेदवार विजय झाले असून 21 जागांवर ते आघाडीवर आहेत। तसंच काँग्रेस 2 जागांवर विजय

0: झाले असून तीन जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. पीएमकेचे दोन उमेदवार जिंकले असून तीन ठिकाणी ते आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये माकपाला दोन, भाकपाला दोन, भाजपाला एक, डीएमकेला एक जागा मिळाली आहे. केरळमध्ये माकप प्रणित एलडीएफची पिछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित यूडीएफला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे 63 उमेदवार विजय झाले आहेत. मुस्लिम लीगचे 22 जण विजयी झाले असून सत्ताधारी माकपने 26 जागा जिंकल्या आहेत. भाकपने केवळ 8, केरळ काँग्रेसचे 7, आरएसपीचे 3 आणि भाजपाचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपानं 81 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 12 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 9 जागांवर विजयी झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत. आसाम गण परिषदेनं 8 जागा जिंकल्या असून ते 2 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत झालेल्या कलानुसार एनआर काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या असून 2 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपानं 3 जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकने 5, एआयडीएमकेने आणि काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. टीव्हीके 2 जागांवर आघाडीवर असून 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. टीव्हीकेचे व्ही एस बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपाच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आज झाली. त्यातल्या 5 जागा एनडीएला मिळाल्या आहेत. यात महाराष्ट्रातलं राहुरी, गुजरातमधलं उमरेठ, नागालँडमधलं कोरीडांग आणि त्रिपुरामधलं धर्मनगर या जागांवर भाजपाने विजय मिळवला. कर्नाटकमधल्या दावणगिरे आणि बागलकोट इथं काँग्रेसचे उमेदवार जिंकले, तर महाराष्ट्रात बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनित्रा पवार यांनी विजय मिळवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीतल्या निकालांमुळे देशातली लोकशाहीच नव्हे तर संविधान जिंकलं आहे, संविधानिक संस्था जिंकल्या आहेत अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रियेतले सर्व कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.
1: आज का ये दिवस कई मायनों में खास है, विशेष है. ये देश के उज्ज्वल भविष्य की उद्घोषणा का दिन है. ये भरोसे का दिन है. भरोसा भारत के महान लोकतंत्र पर, भरोसा परफॉर्मेंस की पॉलिटिक्स पर, भरोसा स्थिरता के संकल्प पर, भरोसा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना पर.
0: बंगालच्या जनतेनं घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयानंतर दिली. भाजपा बंगालच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल आणि आसाममधल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. देशातल्या 78% भागावर आता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं. केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही आणि संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर बंगालमध्ये भाजपानं लोकशाहीच्या मर्यादा आणि नियम धाब्यावर बसवले असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान राज्यातल्या सर्व कार्यालयांमधली कोणतीही फाईल किंवा कागदपत्र बाहेर नेली जाणार नाही, खराब होणार नाहीत याची

0: काळजी घेण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिव आणि कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपाचा विजय स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यालयामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. भाजपाने हा आरोप फेटाळला आहे, तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार किंवा समर्थकांवर होणारे हल्ले रोखण्याचे निर्देश पोलीस आणि सुरक्षा दलांना दिल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजय झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. बँका आणि गैरबँकिंग वित्तीय संस्थांमधील कर्ज माफ केल्याचं आश्वासन देणं, कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देणं, या सर्वांसाठी शुल्क वसूल करणं यासाठी गोष्टी फसव्या आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचं आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1 बाद 123 धावा झाल्या होत्या. अटलांटिक महासागरात एका प्रवासी जहाजावर हंता विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यासंदर्भात आपलं स्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मताने विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रवाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकता आहात. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा स्वातंत्र्याचा पोवाडा ऐकूया. वसंत बापट यांचं संगीत आहे, ऐकूया. दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा, गीतकार वसंत बापट.

दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला स्वातंत्र्याचा पोवाडा आपण ऐकला. गीतकार होते वसंत बापट. आता अमर शेख यांची रचना ऐकूया. शेख जानूचंद आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हा पोवाडा आता ऐकूयात.

शाहीर अमर शेख यांची रचना आपण ऐकली. हे गीत गायलं होतं, हा पोवाडा गायला होता शेख जानूचंद आणि सहकाऱ्यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत, गीतकार महेश केळुसकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे.

कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात बाबासाहेब यांची रचना ऐकूया. भूमानंद बोगम यांचं संगीत आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून, तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा. श्रोते हो, यानंतर आपली भेट ठीक रात्री 10 वाजता. तोपर्यंत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम.

पंडित ब्रिज नारायण यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग जय जयवंती आपण ऐकला, त्यांना तबला साथ केली होती भूषण परसुरे यांनी. श्रोते हो, शास्त्रीय वाद्य संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा आपण हा कार्यक्रम ऐकला.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं। याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून। अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व।
2: श्रोते हो, 10:30 वाजले, रात्रीचे 10:30 वाजलेत। नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया। कार्यक्रमात राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन आता ऐकूया। मांज खमाज ठुमरी आणि मिश्र कलिंगडा चैती दादरा। सुरुवातीला मांज खमाज ठुमरी। ठुमरीचे बोल आहेत बैरन रतिया कैसे आऊ। मिश्र कलिंगडा चैती दादरा चे बोल आहेत जोबन पिया बारे से तजदीने। त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काथे यांची। ऐकूया राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन। सुरुवातीला मांज खमाज ठुमरी आणि त्यानंतर मिश्र कलिंगडा चैती दादरा।

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन। शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत।